मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 2 जून 2024. सकाळचे 5:56 होत आहेत. सुरू करत आहोत आमची प्रातकालीन प्रसारण सभा मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोते हो.

देवीप्रसाद खरवंडीकर आणि कविता खरवंडीकर यांच्या स्वरात अंबिका स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेली भूपाळी.

0: समूह स्वरात गायलेल्या या गीतरचनेबरोबरच आजचा प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया हंगामाची पूर्व तयारी या विषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, पिकांचे हंगाम तीन असतात, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. या तिन्ही हंगामात, विशेषतः खरीप हंगामात, मोठ्यात मोठ्या क्षेत्रात पिकांची पेरणी केली जाते. त्यानंतर रब्बी आणि त्यानंतर उन्हाळी असे आपल्याकडे हंगाम प्रामुख्याने घेतले जातात. हंगाम कोणताही असो, तो हंगाम पीक उत्पादनाच्या दृष्टीनं यशस्वी होण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करणं हे खूप गरजेचं आहे. पूर्वतयारीमध्ये जमीन पेरणीलायक करण्यासाठी पूर्वमशागतीची कामं ही वेळेवर आणि योग्य पद्धतीनं करावी लागतात. यामध्ये नांगरट करणं, ढेकळं फोडणं, जमीन सपाट करणं, जमिनीची बांधबंदस्ती करणं, कुळवाच्या पाळ्या देणं, शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर शेणखत, कंपोस्ट खत इत्यादी घालून कुळवाच्या पाळीने जमिनीत चांगलं मिसळून घेणं, तसंच जमीन पेरणीयोग्य भुसभुशीत करून घेणं इत्यादी कामं आपल्याला करावी लागतात. पूर्व मशागतीमध्ये नांगरट हे काम कठीण आणि जिकरीचं असतं, म्हणून पहिले पीक निघाल्यानंतर लगेच नांगरटीचं काम हाती घ्यावं. त्यामुळं नांगरटीचं काम सोपं आणि सुलभ होतं. सेंद्रिय पदार्थ गाडले जातात, किडीरोगांचे अवशेष नष्ट होतात, हराळी, कुंदा यासारखी भूवर्षीय तणं ही देखील नाहीशी होतात. भाताचे चोथे नांगरटीनंतर गोळा करून ते जाळून टाकावेत. कपाशीच्या शेताची नांगरट केल्याने अनेक फायदे होतात. ऊस शेतीची नांगरट हे एक महत्वाचं काम आहे. मंडळी, ढेकळं फोडून कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन पेरणीसाठी तयार करून ठेवावी. यानंतर जमिनीची बांधबंदिस्ती करणं हे सुद्धा महत्वाचं काम असतं. ताली फुटल्या असतील तर त्या दुरुस्त करून ठेवाव्यात. पेरणीसाठी आणि अंतर्मशागतीसाठी लागणारी जी कृषी अवजारं आहेत त्यांची तजवीज करून ठेवावी, कारण ऐनवेळी मिळेल त्या कृषी अवजाराने पेरणीचं काम आपल्याला करावं लागतं. अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी म्हणून दुचाडी पाभर, पाळी अवजार, कोळपी ही चांगल्या स्थितीत तयार ठेवावीत. आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार हवामान आणि पाऊसमानाचा अंदाज इत्यादी गोष्टी विचारात घेऊन काय पिकं घ्यायची याचा आराखडा नियोजन करून तयार ठेवावा. मग त्यानुसार त्याला लागणारे बी बियाणं खात्रीशीर आणि प्रमाणित विक्रेत्याकडून घेऊन ठेवावं. सुधारित जाती, संकरित जाती यांचं बियाणं असावं. बी बियाणांच्या प्रमाणेच लागणारे रासायनिक खतं देखील अगोदरच आपण घेऊन ठेवल्यास ऐनवेळी आपली तारांबळ होत नाही. याशिवाय ज्यांना फळबाग लावायची आहे त्यांनी त्या क्षेत्रात झाडं लावायची आहेत त्या क्षेत्राची नांगरट करून चांगले मशागत करून योग्य अंतरावर योग्य लांबी रुंदी आणि खोलीचे खड्डे घेऊन शेणखत, गाळ, पोयट्याची माती, ट्रायकोडर्मा, कार्बारील पावडर, गांडूळ खत, सेंद्रिय कुजलेले पदार्थ यांनी ते भरून ठेवावेत. याशिवाय कलम रोपांचीही तजवीज करून ठेवावी. कीडरोग नियंत्रणासाठी लागणाऱ्या सर्व औषधांची पूर्तता आधीच करून ठेवावी. यावेळी एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनाची तयारी करून ठेवावी. शेती व्यवसायात अनेक अडचणी येतात, त्याचा अंदाज घेऊन बांधणी करावी. मजूर, शेतीकामासाठी लागणारे परस्परांचे सहकार्य यांची बांधणी करून ठेवावी. महत्वाचे म्हणजे पीक उत्पादनासाठी लागणाऱ्या भांडवलाची तरतूद आधीच करून ठेवावी. पीक कर्ज वेळेत मिळाले तर ठीक, ऐनवेळी आर्थिक अडचण होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. मंडळी, अशा प्रकारे अनेक गोष्टी हंगाम यशस्वी करण्यासाठी अगोदरच आपण तयार करून ठेवाव्यात. नियोजन हा फार महत्वाचा भाग आहे शेती व्यवसायात, तर त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणून हंगामापूर्वी तयारी आणि नियोजन हे प्रत्येकानं केलं तर निश्चितच आपला हंगाम यशस्वी होईल.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आज हंगामाची पूर्व तयारी याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातं. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना, किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी मग आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, पेरिमेनोपॉज. त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी, म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने, तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस, जे खूप महत्त्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं, कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स, म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं, जे आपल्याला समजत नाही की का वाढतं आहे, मग हार्मोन्स सगळ्या टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम्स आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात. नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते, काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो, माणूस घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन, हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनीमार्ग जो असतो, योनीमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमध्ये जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचं सिम्टम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन, जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत, की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत.

0: आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशाप्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो.
1: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
2: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात, याला शाश्वत रस

0: रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. ह्यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ ह्यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेन किलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेल जन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपड्यांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 व 6 दिनांकमध्ये आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. 7:20 एक गाणे ताजेतवाने, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. आज सकाळी 8:55 आणि संध्याकाळी 6:50 कार्यक्रम आपण ऐकाल निरंतर स्वरलहरी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम, सहभाग मुकुंद पटवर्धन यांचा आहे. त्यानंतर लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये अर्थक्रांती जीवनगौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक तसंच पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवा यांचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवाळ देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 9:30 मिनिटांनी कार्यक्रम

प्रभातीचे रंग. आज सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणी मुंबई निर्मित विशेष कार्यक्रम आकाशवाणीचं संचित 10:30 प्रायोजित कार्यक्रम उमंग 11 वाजता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल 11:40 सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल भावधारा. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि कायदा समजून घेऊया पोक्सको विषयी अॅडव्होकेट तृप्ती पाटील यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 1:05 गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षर रसिके, 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण, 2:30 नाद ब्रह्मा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, सायंकालीन सभेत 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम, त्यामध्ये सुरुवातीला मराठी चित्रपट संगीत, 5:30 युवावाणी, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात पुरुषोत्तम पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेला पोवाडा, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा कार्यक्रम आपण ऐकाल, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन या कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 10 वाजता आपली आवड आणि 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेला राग बिहाग आपण ऐकाल. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आज मंगळवार दिनांक 2 जून 2026 सकाळचे 7 वाजलेत.

0: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
1: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
0: अगं कुठून आणायचे ते?
1: अगं विश्राम बागच्या भांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्राम बागच्या भांडेकरांकडून.
0: सासूबाईंचा मुलगा
1: म्हणजे आमचे हे
2: विश्राम बाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्स च्या भरपूर व्हरायटीज. एकदा अवश्य भेट द्या.
3: अहो सरकार कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
4: अहो या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे.
3: कोण ही खाशी स्वारी?
4: अधिक महिना जावय बापू नवाण.
3: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळतं. देवाज ऑर्डर.
4: अगो बाई खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.
5: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: कार्यक्रमात
1: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता.
0: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
1: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
0: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
1: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
0: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

0: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवल्यास करायच्या उपाययोजना। घट्ट कपडे सैल करावेत, रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं, थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं, रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी, तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं, जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा। आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ। आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।
1: आकाशवाणीचं भाई पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:07 झालेत। आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या।

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो कि गोवर कांजण्या, वेळेच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण?
1: काय ग,
2: नाही म्हणे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून छान प्यावं।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत ते शिकवते ना
1: हक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिट उकळलेलं पाणी द्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24

0: विधानसभेसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका पीएचडी धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदा संधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंडमधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉ मनोज शिवरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका

काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE अॅडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावर

लता मंगेशकर यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकली. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो हाच कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन. एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहेत. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली. त्यामुळे काय, त्यांना ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे, तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो, म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो.
1: हा,
2: तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे, कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट होतं.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगा सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
2: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे, त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बाळ जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाहीये. एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे

0: आपण किंमत त्याला ऍड करतो.
1: अच्छा.
0: जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो.
1: अच्छा.
0: नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कूलिंग, त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकर लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
0: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी.
1: अच्छा.
0: मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 20-20 वन डे मॅच असते, 20-20 असते वन डे टेस्ट असतो. 20-20 म्हणजे काय, सर्जरी केली 3-4 दिवस हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं
0: सोपं होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन त्याला काही घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने, तर तो टेस्ट मॅच आहे. रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतं, वन शॉट आहे. सर्जरी केली बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळानंतर तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता, आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
0: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्याआधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट.
1: अच्छा.
0: ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेंशन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला, तंबाखू नाही खायचं किंवा जर लवकरात लवकर डायग्नोस करून, त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झाला तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात, ते तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात. एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात, स्वोलनसाठी स्वोलन थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये.
1: अच्छा.
0: मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की सर्जरी आपण केलेली आहे, फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन आपण सांगतो तितका मोठा सर्जन, आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये स्कार येतं, त्याने आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
0: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही घेत, तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट लावतो. तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला दिसत नाही, पण आधी ते आपण हड्डी आपण त्याच्यात टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचं मास लावायचं, त्यामुळे तो आत
1: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ऍज अडिक्टिव्ह ऍज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन्स चांगले आपण घेतलेले पाहिजे, तर आपल्याला न्यूट्रिशन वर फार स्ट्रेस द्यायचं आहे. आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
1: प्रतिकारशक्ती
0: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे

0: इम्यूनोथेरेपी एक आहे. इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम.
1: अच्छा,
0: म्हणजे तुमची तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो.
1: अच्छा,
0: तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायची, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे.
1: अच्छा,
0: चांगल्या हेल्थसाठी
1: डॉक्टर. पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
0: ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे. त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ती कधी येत नाही. ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलो ट्रीटमेंट झाली. एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात. त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतो. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. आणि जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकॉमेंड अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर जर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये घशामध्ये आणि स्वरयंत्रामध्ये आणि लंग्स वर करतो. त्यामुळे ह्या जे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावा लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्याचे कमी होतात.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. श्रोते आता ऐकूया हवामानाचा अंदाज. आज मंगळवार दिनांक 2 जून 2026 रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसंच ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा इथं तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. तसंच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचं थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात, यावर्षी सुद्धा US हा कार्यक्रम होणार आहे, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय. आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात.
2: बरं.
3: त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो.
2: वा.
3: मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये. आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बरेचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
3: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठलीही एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले, तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे.
2: खरं आहे.
3: आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
2: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
3: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
2: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. आमची वेबसाईट आहे www.anurupvivah.com. गौरीताई, आता सध्याची युद्धाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे व्हिसा मिळण्याचं सुद्धा खूप अडचणी येतात. मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला.
2: हो, हो.
3: कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
2: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव

0: लेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupvivah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83-90-90-20-23 83-90-90-20-23 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
5: नमस्कार
4: सर. पोटाच्या आजाराचे किंवा पचनाच्या तक्रारी असतात असे असंख्य रुग्ण तुम्ही आतापर्यंत आयुर्वेदिक उपचारांनी बरे केलेत. आता मागील 25 वर्षांमध्ये अवघड आणि असाध्य आजार बरे करण्याचा तुमचा अनुभव आहे, हे पोटाचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल सांगा ना.
5: कसं आहे, पोटाचे विकार वर्षानुवर्ष असणारे कितीतरी पेशंट आम्ही रोज बघत असतो. साधं पचनाचाच त्रास आहे, भूकच लागत नाहीये, पोटात दुखतंय, मळमळ होतीये, उलट्या होत आहेत, ऍसिडिटीचा वर्षानुवर्ष त्रास आहे, आयबीएस कितीतरी वर्ष आहे, कोलायटिसचा त्रास आहे, शौचावाटे रक्त पडतंय, मूळव्याधीचा त्रास आहे, असे त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. काहींना शौचालय नेहमी चिकट होत असते, पोट साफच होत नाही, 2-3 दिवस पोट साफ होत नाही, शौचालय जोर करावा लागतो, असा त्रास असणारे कितीतरी रुग्ण असतात. पण अर्जन्सी नाहीये, हा त्रास सहन करण्यासारखा असतो, त्यामुळे दुर्लक्ष करण्याची पेशंटची टेंडन्सी खूप जास्त असते पोटाच्या आजारामध्ये. आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष त्रास असणारे पेशंट दिसतात. मागील 20 वर्ष पोटच नीट साफ होत नाही, भूक कशी असते मला माहितच नाही, असे सांगणारे कितीतरी पेशंट असतात. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचं, ऍसिडिटी मला वर्षानुवर्ष आहे, पित्ताची गोळी मी कितीतरी 25 वर्ष घेतोय, रोज सकाळी उठल्या पित्ताची गोळी घेतोच, असं सांगणारे कितीतरी पेशंट असतात. नेहमी आव पडती आहे, पोट साफ झाल्याचं समाधानच नाही, हे कशासाठी होतं आणि का होतं, काहीतरी वेगळं खाल्ल्यानंतर त्रास होतोय, नेहमी होत नाही म्हणून दुर्लक्ष करतात, किंवा दुर्लक्ष करण्याची एक प्रकारची टेंडन्सी जुळ जाते पेशंटची आणि त्याच्यामुळे त्रास वर्षानुवर्ष राहतात. नक्की आजार कशामुळे झालेला आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याच्या मागचे हेतू कोणते कोणते असतात, शरीरात काय बदल झालेले आहेत. तुम्ही ऍसिडिटीसाठी फक्त गोळी घेताय, त्यांनी फक्त पित्त तात्पुरतं तुमचं कमी होणार आहे, 24 तासासाठी त्या गोळीची ऍक्शन असते, तुमची छातीची जळजळ कमी होणार, त्यांनी आजार बरा होणार का तर नाही होणार, नक्की शरीरात काय बदल झालेत, पित्त व्यवस्थित तयार होत नाहीये म्हणून जळजळ आहे, तर अशासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा त्रास आहे, पेशंटला वर्षानुवर्ष असतं, म्हणजे एकदा अल्सरेटिव्ह कोलायटिस झाला की वर्षानुवर्ष गोळ्या घेणारे कितीतरी पेशंट दिसत असतात, पण तरी 15-20 जुलाब होतातच आहे, शौचावाटे रक्त पडतच आहे, असा त्रास कितीतरी जणांना दिसत असतो. मग ह्यांना आयुष्यभर औषध घेण्याची गरज आहे का तर नाही, ह्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचाराने खूप छान रिझल्ट मिळतात आणि ह्याचीच बऱ्याच जणांना कल्पना नसते. कितीतरी वर्ष होऊन जातात, त्रास तसाच आहे म्हणून आयुर्वेदाकडे परवा येणारे पेशंट असतात, बरेच वर्ष होऊन गेले, आजार मुरलेला असतो, त्यामुळे बरा करायला तो वेळ लागतो. त्याच गॅसेस सारखा आजार आहे, कितीतरी साधी गोष्ट आहे, गॅसेस होत आहेत, पोट फुगत आहे, गॅस बाहेरच पडत नाहीये, गॅस अडकून राहतोय, पण तरी तो त्रास वर्षानुवर्ष असणारे पेशंट आहेत. मग ह्यांचे त्रास इतके वर्ष राहतात याचं कारण असतं की प्रॉपर आजाराचं निदानच झालेलं नसतं, ऍसिडिटी कशामुळे.

0: आहे, गॅसेस कशामुळे आहे, पोटात कशामुळे दुखत आहे, ह्याचं प्रॉपर निदान होऊन त्याच्या मागच्या कारणांचा विचार करून आयुर्वेदिक उपचार ह्याच्यामध्ये होणं गरजेचं असतं, तर हे पोटाचे विकार सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकतात.
1: अच्छा, मग हे उपचार कसे केले जातात याबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊयात. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली.

0: अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नंदू होणप यांचं होतं.
1: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
2: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
1: अगं कुठून आणायचे ते?
2: अगं विश्राम बागच्या दांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्राम बागच्या दांडेकरांकडून.
1: सासूबाईंचा मुलगा
2: म्हणजे आमचे हे
3: विश्राम बाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्स च्या भरपूर व्हरायटीज. एकदा अवश्य भेट.
4: अहो सरकार कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
5: अहो या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे.
4: कोण ही खाशी स्वारी?
5: अधिक महिना जावय बापू नवाण.
4: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळतं. देवाज ऑर्डर.
5: अगो बाई खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मीकांत तांबोळी यांची गीतरचना. या गीतासाठी स्वर माधुरी ओक यांचा आणि संगीत विश्वनाथ ओक यांचा.

श्रोते, या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातमी देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमारच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सीईपीए हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त शांततापूर्ण स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेस संदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपाईविरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईन यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

या कर्मातूनच पाप पुण्य म्हणजेच अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होतात. प्रत्यक्षात हे पाप आणि पुण्य कसं निर्माण होतं हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रथम आपण विचार या स्तरावरून या प्रश्नाकडे पाहू. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. जगातील सर्व धर्मातील सर्व लोक विचार करत असतात. अपवादात्मक उदाहरणं सोडली तर बहुतेक सर्व लोक निराशाजनक आणि विनाशकारक असे अनिष्ट विचार करत असतात. चिंता, काळजी, दुःख, द्वेष, मत्सर, क्रोध, तिरस्कार या सर्व विकारांच्या आहारी जाऊन माणसाचे विचार सतत स्फुरत असतात. विचाराकडून आकाराकडे सरकत साकार होणं हा मनाचा स्वभाव धर्म असल्यामुळं माणसं ज्या प्रकारचे इष्ट आणि अनिष्ट विचार करतात त्याच प्रकारचे इष्ट आणि अनिष्ट जीवन त्यांना प्राप्त होत असतं. अनिष्ट प्रकारचे विचार करणं हे निसर्ग नियमांशी विसंगत असल्यामुळं अनिष्ट प्रकारच्या विचारातून पाप निर्माण होतं आणि तेच पाप जीवनात ताप निर्माण करायला कारणीभूत ठरतं. याच्या उलट पुण्य हा प्रकार आहे. काळजी न करता योग्य ती काळजी घेणं, चिंता न करता नित्य शुभचिंतन करणं, दुःख न करता आनंदाचे क्षण पकडीत राहणं आणि इतरांचा द्वेष, मत्सर, तिरस्कार न करता त्यांच्याबद्दल आदर, सामंजस्य आणि सहिष्णुता बाळगणं हे सर्व निसर्ग नियमांशी सुसंगत असल्यामुळं त्यातून पुण्य निर्माण होतं आणि तेच पुण्य सुख समाधान द्यायला कारणीभूत ठरतं. म्हणूनच जीवनविद्या सांगते, पाप तिथं ताप आणि पुण्य तिथं समाधान. आपण आता उच्चार या स्तरावरून पाप पुण्याचा विचार करूया. अपवादात्मक उदाहरणं सोडली तर बहुतेक सर्व लोक एकमेकांची निंदा नालस्ती करण्यात, चेष्टा कुचेष्टा करण्यात, एकमेकांची उणीदुणी काढण्यात, एकमेकांना नावं ठेवण्यात आणि टोमणे मारण्यात नित्य मग्न असतात. या सर्व प्रकारातून मोठ्या प्रमाणात पापाची निर्मिती होते. जगात सर्वत्र संघर्षाचं वातावरण निर्माण होत असतं आणि याआधी सांगितलेल्या प्रकारची पापनिर्मिती कारणीभूत असून ही पापनिर्मिती उच्चार या स्तरावरून घडत असते. याच्या उलट माणसं एकमेकांबद्दल चांगलं बोलतील, एकमेकांचं कौतुक करतील, एकमेकांच्या दोषांकडे दुर्लक्ष करून गुणांची वाखाणणी करतील तर त्यातून पुण्यनिर्मिती होऊन ते पुण्यच सर्वत्र मंगल आणि सुखकारक वातावरण निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरेल. आता आपण आचार या स्तरावरून पाप पुण्याचा विचार करूया. जगात सर्वत्र नजर टाकली तर आपल्याला असं दिसून येईल की माणसं माणसांबरोबर माणसासारखी वागत नाहीत. सत्ता संपत्तीच्या लोभापायी माणसं माणसाबरोबर राक्षसासारखं वागतात आणि एकमेकांवर अन्याय आणि अत्याचार करतात. त्याचप्रमाणे देवाधर्माच्या नावाखाली माणसं माणसाबरोबर पशुसारखं वागतात आणि दंगे धोपे, तंटे बखेडे, युद्ध लढाया करतात. त्याचप्रमाणे जातीच्या नावाखाली होणारा दलितांचा छळ किंवा समाजस्वास्थ्याच्या नावाखाली होणारा स्त्रियांचा छळ हा माणुसकीला कलंक भासणारा आहे. या सर्व गोष्टी म्हणजे वास्तविक मूर्तिमंत पाप असून हेच पाप मानवी जीवन उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरू शकतं. याच्या उलट माणसं माणसांबरोबर माणसासारखी वागतील आणि एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील तर त्यातूनच मग पुण्य निर्मिती होऊन तेच पुण्य अखिल मानवजातीचं कल्याण करायला कारणीभूत ठरेल. म्हणून जीवनविद्या सांगते की जो माणसासारखा वागतो तो देव माणूस, अन्यथा तो आहे दोन पायांचा पशु. मानवी शरीर ही निसर्ग देवतेची एक विलक्षण निर्मिती आहे. हे शरीर इतकं अद्भुत आहे की माणूस जे काही करतो ते A to Z सर्व टेप करण्याचं काम हा शरीर रूपी टेप रेकॉर्ड

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: विचार, उच्चार, आचार हे सर्व पुण्य व पापनिर्मितीला कशी काय कारणीभूत ठरतात असा काही लोकांना प्रश्न पडतो। या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा। जीवनविद्या सांगते की माणसं जीवन जगत असताना ते विचार, उच्चार आणि आचार या तीन स्तरावर कर्म करत असतात।

0: रेकॉर्डर सतत करत असतो. व्हिडिओ टेप रेकॉर्डर दृश्य आणि आवाज या दोनच गोष्टी टेप करू शकतो, तर साऊंड टेप रेकॉर्डर फक्त सर्व प्रकारचे आवाज टेप करू शकतो. परंतु माणसाचे विचार, कल्पना, भावना, संकल्प, विकल्प, द्वेष, मत्सर, राग, लोभ वगैरे मनाच्या सूक्ष्म हालचाली याआधी सांगितलेले दोन्ही प्रकारचे टेप रेकॉर्डर टेप करू शकत नाहीत. याच्या उलट मानवी शरीराचं टेप रेकॉर्डिंग मशीन कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतरेंद्रिय यांच्याद्वारे होणारी सर्व कर्म अचूक आणि अव्याहतपणे टेप करीत असतं. व्हिडिओ आणि साऊंड रेकॉर्डिंग मशीनवर जे टेप केलं जातं ते पुसून टाकता येतं, परंतु मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग मशीनवर विचार, उच्चार, आचार जे टेप होतात ते कधीच पुसले जात नाहीत. असं हे मानवी शरीर एक विलक्षण रेकॉर्डिंग मशीन असून सूक्ष्म जाणीव ही टेप आहे, आणि या टेपवर सर्व काही रेकॉर्ड करण्याचं कार्य अंतर्मन दिव्य प्रतिभाशक्तीच्या द्वारे किंवा डिव्हाईन इंट्युशनद्वारे अत्यंत कौशल्यानं पण नेणीवपूर्वक करत असतं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार प्रत्यक्ष घडत असून सुद्धा माणसाला त्याचा पत्ताच नसतो. याचा परिणाम असा होतो की माणूस विचार, उच्चार आणि आचार करताना पूर्ण बेसावध राहतो. इतकंच नव्हे तर या बेसावधपणाचे दुष्परिणाम त्याला जीवनामध्ये भोगावेच लागतात. उदाहरणार्थ एखाद्या राजकीय पुढाऱ्याचं भाषण किंवा संभाषण चालू असताना ते जर त्याच्या हितशत्रून गुपचूप टेप केलं तर त्याचे राजकीय अनिष्ट परिणाम कसे घडतात ते आपण वर्तमानपत्रामध्ये नेहमी वाचतो. अगदी त्याचप्रमाणे माणूस जी बरी वाईट कर्म करतो, मग ते विचार असोत, उच्चार असोत किंवा आचार असोत, ते सर्व अत्यंत गुप्तपणे सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अंतर्मनाकडून रेकॉर्ड केले जातात, आणि त्याचे इष्ट अनिष्ट परिणाम त्याच्या जीवनाच्या वर्तमानपत्रात त्याला वाचायला म्हणजे अनुभवायला मिळतात. मानवी शरीराकडून हे सर्व टेप होतं याचा प्रत्यक्ष पुरावा माणसाला जीवनात मिळतच असतो, परंतु ते माणसाला कळत नाही याचं कारण हा विषय त्याला ज्ञात नसतो. एखादा 70 वर्षाचा माणूस त्याच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना आठवू शकतो. त्याच्या आयुष्यात अगदी 50 वर्षापूर्वी घडलेल्या घटना जर का त्यानं त्याच्या स्मृतीचं बटन दाबलं तर त्याला त्या घटना आठवता येतात. या संदर्भात ग्रामोफोन या मशीनचं उत्कृष्ट उदाहरण देता येईल. ग्रामोफोनच्या फिरत्या तबकडीवर म्हणजे डिस्कवर ग्रामोफोनची पिन ठेवली की ती वाजायला लागते. त्यासाठी एक प्रकारचा वळसा देऊन पिन तबकडीवर ठेवण्यात येते. अगदी त्याचप्रमाणे वळसा देऊन म्हणजे मागे वळून स्मृतींची पिन जाणीवेच्या तबकडीवर ठेवली तर जीवनात घडलेल्या घटना म्हणजेच विचार, उच्चार आणि आचार या 3 स्तरावर केलेली बरी वाईट कर्म माणसाला भराभर आठवायला लागतात. परंतु जर एखादा माणूस ठार विसरळू असेल तर त्याला आज सकाळी आपण काय जेवलो हे सुद्धा रात्री आठवत नाही. मग इतर घटनांसंबंधी बोलायलाच नको. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 8:55 झाली आहेत. निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहोत. आज ऐकूया मुकुंद पटवर्धन यांचं मनोगत.

0: नमस्कार, मी मुकुंद पटवर्धन। ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांच्या कानामनात पोहोचलेलं विश्वासार्ह माध्यम म्हणजे आकाशवाणी। खरं तर आकाशवाणीवरून प्रसारित होणारे विविध कार्यक्रम ऐकणं एवढाच माझा संबंध होता, परंतु वामन काळे यांनी आकाशवाणीसाठी माझी सर्वप्रथम मुलाखत घेतली त्यावेळी सांगलीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा गेलो। त्यानंतर ड्रामा ऑडिशनसाठी जाण्याचा योग आला। त्यावेळी प्रभाकर वेलणकर, चित्रा हंसनाळकर मॅडम अशा आकाशवाणीवरती अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या अनुभवी व्यक्तींशी संपर्क आला। माईकवर कसं बोलायचं याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं। ऑडिशन पास झाल्यानंतर सांगली आकाशवाणीवर नभोनाट्य सादरीकरणासाठी वारंवार येण्याची संधीही मिळाली। दत्ता सरदेशमुख, संजय पाटील, प्रकाश गडदे, सुनील कुलकर्णी, सुभाष तपासे, शशी पटवर्धन अशा जाणकारांबरोबर खूप नभोनाट्यात सहभागी होता आलं। कित्येक वेळा रसिकांच्याकडून कालचं तुमचं नभोनाट्य ऐकलं, खूप छान वाटलं अशा प्रतिक्रिया ऐकल्यावर बुचकळ्यात पडायला व्हायचं, कारण त्यांनी ऐकलेलं नभोनाट्य कधी रेकॉर्डिंग झालंय ते लक्षात यायचं नाही, पण रसिकांच्या प्रतिक्रिया सुखावह वाटायच्या। युववाणीसाठी विविध कलाकारांच्या मुलाखती किंवा बालसभेच्या कार्यक्रमासाठी होणारं सादरीकरण किंवा दिवाळीवेळी संगीत नाटकाचं रेकॉर्डिंग करताना कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून मिळणारं सहकार्य आनंददायी होतं। सध्याच्या काळात करमणुकीची साधनं वाढली असूनसुद्धा एखाद्या बातमीची विश्वासार्हता ही आकाशवाणी इतकी दुसरी कुठलीही नाही। म्हणूनच आजही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरामध्ये रेडिओ लावला नाही असं कधीच होत नाही। या सगळ्या धकाधकीच्या कालखंडात आकाशवाणी अव्याहतपणानं काम करून स्वतःची वेगळी ओळख ठेवून आहे, आणि अशा माध्यमाशी आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडले गेलेलो आहोत याचा मनस्वी आनंद आहे। आकाशवाणीच्या आजवर झालेल्या 90 वर्षाच्या प्रवासासाठी आणि यापुढील वाटचालीसाठी आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। निरंतर स्वर लहरी।
1: निरंतर स्वर लहरी आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रमात आज मुकुंद पटवर्धन यांचं मनोगत आपण ऐकलं। आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण

आहात. मध्यम लहरी 239° 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आता ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: डेली सिक्स या चित्रपटासाठी रेखा भारद्वाज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत ए आर रेहमान यांचं होतं.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

स्टेट्स या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपाद यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शंकर एहसान लॉय यांचं होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मंडळी आवडबळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com आणि पत्र

0: सारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
1: आवड बळीराजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
0: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा।
1: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:10 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम अमृत कलश.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था तालुका वाळवाचे अध्यक्ष, तसंच अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान हे जे देशव्यापी ही संघटना आहे त्याचे समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला थोडंसं आपल्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे गेलं, त्याच्यानंतर आपलं शिक्षण कुठे झालं आणि आपलं गाव कोणतं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
2: माझं बालपण जनरली सांगलीमध्येच गेलं.
1: बर.
2: माझं शिक्षण आपल्या आरवाडे हायस्कूल पर्यंत, जुन्या 11वी पर्यंत झालं. आणि कॉलेजही माझं जे कॉलेज झालं, कारण माझे भाऊ आणि भाऊजी दोघंही शिक्षक होते, त्यामुळे मी त्यांच्याजवळ, त्यांनी मला शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणातून मी पुढे आलो. त्यानंतर मी सर्व्हिसला लागलो PWD मध्ये आणि त्यानंतर रिटायर झालो मी 2014 ला. आणि 14 नंतर माझ्या डोक्यात लक्षात आलं की हे ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न फार मोठा बिकट आहे, कारण ज्यावेळी आम्ही हा आमच्या कामानिमित्त फिरत होतो तेव्हा काही ज्येष्ठ मंडळी येत होती, ती येत असताना त्यांच्या काही समस्या, काय महिलांच्या समस्या, ज्यांचे मालक वारल्यात, ज्यांची मंडळी वारल्या, अशा लोकांचे प्रश्न आम्ही बघितले तर फार बिकट आहे. मग त्याचवेळी आम्ही ठरवलं होतो की आपल्याला हे ज्येष्ठ नागरिकांचं काम करावं लागेल.
1: बरं. सर, ही संघटना जेव्हा आपण स्थापन केली त्यामागचा थोडक्यात तुम्ही आता उद्देश सांगितलेलाच आहे, आणि स्थापनेच्या वेळी ती सदस्य संख्या किती होती आणि आता त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची सदस्य किती आहे?
2: मी माझ्या गावातनं सुरुवात पठ्ठेबापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था म्हणून रजिस्टर केली.
1: बर.
2: त्यावेळी संख्या होती 1750 लोकांची गावातल्या आमच्या.
1: अरे बाप.
2: ज्येष्ठ नागरिकांची. आणि त्यामुळे आम्हाला गावात विरघोळाही मिळालं. विरघोळ्यातून आम्ही एक अँब्युलन्स एक सगळ्या लोकसहभागातून खरेदी घेतली. परत प्रत्येक वर्षाला आम्ही आता सुद्धा आम्ही ज्येष्ठ सर्व गावासाठी पाणपोळी चालवतो. एक 2 महिने उन्हाळी सुट्टी असते, ती यात्रा असते, त्यानिमित्तानं काही आरोग्याचे शिबिर घेतले जातात.
1: सर, प्रत्येक संघटनेचं एक मिटिंगचं शेड्यूल पण असतं, तर तुमची जी संघटना आहे त्याचं साप्ताहिक किंवा मासिक काही मिटिंग वगैरे तुम्ही घेता का, त्याबद्दल काय सांगाल?
2: आमची प्रत्येक आठवड्याला मिटिंग असते आमच्या पठ्ठेबापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थेची.
1: बर.
2: परंतु आता त्यानंतर आमच्या संघटनेचं दुसऱ्या ज्या बाहेरची संघटना आहेत, म्हणजे आता अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान, ही देशभर काम करते. हे आमच्या लक्षात आलं की ह्या संघटनेबरोबर आपण जरी झालो तर सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी ही संघटना काम करू शकेल.
1: बर. सर, आता ही जी संघटना आपण वाळव्याला चालवता, तर त्या संघटनेमार्फत कोणकोणते सण तसं संमेलन साजरे करण्यात येतात, याबद्दल काही माहिती देता येईल?
2: त्यामार्फत आपण काही शिबिरे चालवतो. आरोग्य शिबिर महत्वाचं असते. काही तरुण मुलांना बरोबर घेऊन रक्तदान शिबिर चालवतो. डोळ्याचे ऑपरेशन बऱ्याच लोकांच्या, जवळजवळ आमच्या ह्याच्या प्रमाणात 700 ते 800 लोकांचे ऑपरेशन आतापर्यंत आम्ही मोफत डोळ्याचे ऑपरेशन केले गावातले.
1: बर.
2: काही आसपासच्या गावातली अशा प्रकारे तो काही लोकांना कानातली मशीन दिलेले आहेत, काही संस्थेचे कॉन्टॅक्ट करून, काहींना आपल्या ज्यांना अजिबात काही पातळ नाहीत अशा अगदी गरीब घरांना पातळ. परवा थंडी पडली, थंडीत काही आपल्याला ही देता आला आम्हाला रगी. रगी आम्हाला काही थंडीत नाही, ज्याला खरी गरज आहे अशा माणसांना आम्ही थंडीत ती देऊ शकलो, असा उपक्रम आम्ही राबवतो.
1: अच्छा. सर, आता या संघटनेमध्ये आपल्या, मला वाटतं जवळजवळ आपण 1750 सदस्य आहे असं म्हणालात, तर ह्या आपल्या गावासाठी पण आपण बरंच समाजकार्यही केलं असेल, तर त्या समाजकार्याविषयी काय सांगाल?
2: गावातली संपूर्ण देवळं, स्मशानभूमी, घाट ही आम्ही स्वच्छता अभियान राबवतो.
1: बर.
2: आणि त्यामुळं लोकांच्यात संदेशही तरुणाच्यात जातो की हे आपल्या ह्या गावासाठी कसं राबवायचं असतं, आणि ह्यामुळं तरुणाई सुद्धा ह्या कामात उत्तम प्रकारे काम करते.
1: अच्छा.
2: त्यानंतर आरोग्य विभागासाठी आपली अँब्युलन्स गाडी ही आम्ही जी घेतली ती पूर्ण त्या तालुक्यासाठी आम्ही तिचा वापर केला. आणि त्याचा वापर आम्हाला जो कोरोना काळ गेला त्यावेळी इतकं वाईट मला वाटलं की काही माणसं गेली, काही माणसं परत सुद्धा आली नाहीत. जे जे माणसं आम्ही हाताने त्या गाडीत चढवली, काही माणसं आली नाहीत, त्याचं इतकं कोरोना काळात फार मोठा त्याचा आपल्याला हे करता आलं. तसंच आम्ही दुसरा एक उपक्रम राबवतो आपल्या

0: आपल्या घरगुती भांडण असतं सासवासुनांचं, कारण आमच्या ज्येष्ठ नागरिक महिला बऱ्याच येतात, त्यांची तक्रार असते की सासू बाबा आमचे सुनबाई असे म्हणतात, सासू म्हणतात अहो सुनबाई आमच्या असे म्हणतात. आम्ही विचारला की सुनबाई काय काम आहे, तर आपल्या अहो सासूबाई असे करतात. मग त्यासाठी आम्ही काय केलं, सासवासुनांची एक आम्ही कार्यक्रम घेतला, फक्त तिथं सासू आणि सुनांनी द्याच, आणि त्या सासूला सांगितलं की तुम्ही सुनेकडून तुमची काय अपेक्षा आहे, ती सांगणार माझ्या अशा अशा सुनेनं असं माझ्यावर असं वागावं. सुने विचारलं तुझी सासूपासून काय अपेक्षा आहे, असं विचारल्यानंतर तिने सांगितलं की माझी अपेक्षा अशी अशी आहे. असं ज्यावेळी सांगितलं त्यावेळेला बराचसा आम्हाला अनुभव असा आला, बरीचशी घरं अशी झाली की शांततामय जीवन जगायला
1: लागले, म्हणजे आपसातले मतभेद तुम्ही दूर केले,
0: दूर करण्याचा प्रयत्न केला थोडा.
1: बरं, हे एक चांगलं आहे. सर आता जिथपर्यंत आपण नोकरीत असतो तिथपर्यंत आपलं खूप बिझी लाईफ राहतं, पण जेव्हा एकदा माणूस रिटायर झाला की त्याचं पूर्ण लाईफस्टाईल म्हणजे दैनंदिन सगळं दिनचर्याच त्याची चेंज होत असते, तर वृद्धांसाठी आपण त्या खास वृद्धांसाठी राबवलेले उपक्रम किंवा काही योजना असतील तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आज कसं झालं, रिटायर झाल्यानंतर आमच्या घरी मंडळी असल्यामुळे मंडळींचं सहकार्य आम्हाला जास्त, आणि मंडळी सहकार्य असल्याशिवाय आम्ही बाहेर पडू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे आज आम्ही राज्यभर फिरतोय, संपूर्ण जिल्हा जिल्हा पालता घातला. ह्या सांगली जिल्ह्याचाही अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे या अर्थक्रांती ज्येष्ठनागरी जीवन गौरवाच्या माध्यमातून. हे करत असताना आमच्या लक्षात असं आलं की लोकांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठा आहे, आर्थिक प्रश्न फार मोठा आहे, ह्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आम्ही आमचा चालू आहे.
1: बर सर, जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हा वाळवाचे आपण अध्यक्ष पण आहात, पण आपण अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाचे समन्वयक सुद्धा आहात, तर याच्याशी आपण कसे काय जुळलात आणि ही देशव्यापी अभियान जे आहे ते कधीपासून सुरू आहे याबद्दल विस्तृत काय सांगा?
0: ज्येष्ठांच्या संघटना चालवत असताना ह्याच्या अगोदर आम्ही एका संघटनेत सामील झालो होतो, 2-3 वर्ष आम्ही त्या संघटनेत काम केलं. त्या काम केल्यानंतर मला एक अर्थतज्ञ अनिल बुकेल साहेबांचा एक फोन आला की तुमचं काम आमचं चांगलं आहे तर तुम्ही आम्हाला जॉईन होईल का, म्हणून आम्ही त्यांचं लातूर जिल्हा हे त्यांचं गाव, त्यानंतर त्याने आम्हाला बोलवलं तिथं, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर माझ्या निदर्शनात असं आलं की हा डाटा जो आहे 5 मागण्या जे केंद्राला त्यांनी दिलेल्या आहेत तो जर डाटा झाला तर आपल्या ज्येष्ठांची संध्याकाळ सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही.
1: बरं,
0: तर त्यांच्या मागण्या काय आहेत, भारत देश आपला कृषी प्रधान देश आहे, त्यावेळी काय होतं ज्येष्ठांचा सन्मान राखला जात होता आणि लोकांनाही त्याचं बरं वाटत होतं, कृषी प्रधान देश आपला होता. तर कालांतरानं काही औद्योगिकरण झालं, औद्योगिकरण झाल्यानंतर मुलं आपल्याची फार शहराकडे निघायला लागली, कारण नोकरी आणि पैशासाठी मुलांना शहराकडे जाणं गरजेचं होतं, त्यामुळे ही शहराकडे निघाली. मग हिथं ज्येष्ठ नाही एकत्र एकटेच राहिले ना, म्हणजे कुटुंब व्यवस्था विस्कटी गेली औद्योगिकरण आल्यामुळं, त्यामुळे पळायला लागली मुलं, ही बाहेर पशी पळायला लागली. तसं ज्येष्ठ घरी थांबल्यामुळं त्यांचे त्यांच्याकडे लक्ष कुणाचंच जाईना,
1: एकटे पडायला लागले
0: आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. मग हे आमच्या लक्षात असं आलं की ह्या त्या प्रस्तावाचं नावच आहे, जे आम्ही आता हे अभियान देशभर चाललंय राज्यभर चाललंय त्याच आता नाव असं आहे की अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान. ज्येष्ठांचा गेलेला जीवनातला गौरव मिळवून द्यायचं काम ही जीवन गौरव अभियान करतं, ही अभियान आहे, चळवळ आहे.
1: बर,
0: अशा पद्धतीचं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्याचा स्वीकार केला, सरांना सांगितलं की मी हा काम करणार आहे, मला हिचे तुमचे मुद्दे योग्य वाटलेत. तर मुद्दे काय आहेत, तर प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा.
1: अच्छा,
0: मग महत्वाचं आम्हाला सन्मान पाहिजे. आता ज्येष्ठांना 60 वर्षाचं काय पाहिजे, सन्मान पाहिजे त्यांच्याकडे. 60 वर्षानंतर जात धर्म पंथ पार्टी पक्ष काय नाही, अशासाठी ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षानंतर प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं.
1: अच्छा,
0: हा प्रस्ताव आहे. त्याच्या अंडर काय मागणी आहेत, बघा, मोराला राष्ट्रीय पक्षी जाहीर केलाय, वाघाला राष्ट्रीय प्राणी जाहीर केलाय, नदीला राष्ट्रीय नदी जाहीर केली आहे, पण माणसासारखी एवढी माणसं आहेत त्यांना ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करायला काय अडचण आहे, ही सरकारने करावं अशी एक मोठी मागणी आमची आहे आणि गरजेची आहे.
1: बरं,
0: त्याच्या अंडर मागणी एक अशी आहे, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला जिची परिस्थिती नाही, याचं महिन्याला 10,000 उत्पन्न आहे, अशा माणसाला 10,000 रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावे. त्याचा रेट कुठला दाखवला, त्याने 2019 शासनानं एक दररोज उत्पन्न जाहीर केलं, त्यावेळी किती होतो 240 लाख कोटी देशाचं उत्पन्न होतं, आणि त्यात तिने 2019 प्रत्येकाचं दररोज उत्पन्न किती जाहीर केलं, 1,26,000, म्हणजे 1,00,000 ज्यावेळी आपण 10,000 देतो त्यावेळी वर्षाचे 1,20,000 होतात. मग त्या म्हणण्याप्रमाणे ही आपण मागणी केलेली आहे. आता ते दर वाढून आता 300 लाख कोटीच्या पुढे गेले, म्हणजे आता दररोज उत्पन्न 1,70,000 आहे. मग ही जर त्यावेळी दिलं असतं तर

0: आता आपल्याला 15,000 द्यावं लागलं असतं, महागाई भत्त्याला जोडलेली आहे.
1: बरं,
0: ज्येष्ठ नागरिक सन्मान धन म्हणून मागितले आम्ही, पेन्शन मागितलेलं नाही, सन्मानानं जे मिळतं ते धन.
1: बरं,
0: सन्मान धन. बरं, 60 वर्ष आम्ही सरकारला दिल्यात. आज 60 वर्ष सरकारला दिल्यानंतर बरं, आम्ही इष्टीत बसलो असतो डिझेल टॅक्स घेतलेला
1: आहे,
0: रिक्षात बसलो असलो तर पेट्रोल टॅक्स घेतलेला आहे. साधं गरीब जरी असला तरी एखादं बिस्किट पुढं तरी घेतला त्यात आमचा जीएसटी गेलाय ना. कारण उपभोक्ता टॅक्स आहे 12%. आम्ही जे जी खरेदी 60 वर्षापर्यंत केलं, 60 वर्ष आम्ही टॅक्स देत आलोय. आता 60 वर्षानंतर आम्हाला काम निपतंय का? मग आम्हाला काम निमत नाही. म्हणून तिने आम्हाला काय करावं, 60 वर्षानंतर आम्हाला आर्थिक बळी देण्यासाठी 10,000 रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावं. बरं, ते दिल्यानंतर सरसार काय नुकसान होणार आहे का? बरं, हे देणार आहे कोणाला? शेतकरी, शेतमजूर, कारागीर, टपरीवाले, रिक्षावाले, डायव्हर्स, सर्वसामान्य जी पेन्शन पासून वंचित आहेत, कुठल्या जातीचे असू दे, धर्माचा असू दे, पंथाचा असू दे, 60 वर्षानंतर आम्हाला कशाला पाहिजे जात आणि धर्म पंथ पक्ष पार्टी? कारण आम्हाला तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय शेवट गोड व्हावा.
1: बरोबर,
0: मग शेवट जर आमचा गोड व्हायचा असेल, मृत्यू काय अटळ आहे, मृत्यू आम्ही थांबवू शकत नाही, पण मृत्यू सुंदर करू शकतो आम्ही.
1: बरोबर,
0: ते करण्यासाठी काय करायला लागेल, ही जे 10,000 प्रत्येकाला मिळतील. आता तुम्हाला मगाच सांगितलं माझ्या गावात 1700-1750 ज्येष्ठ नागरिक आहेत. आम्ही म्हणतो 750-750 ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जे माझ्यासारखे पेन्शनर आहेत, की जे 1-1 लाख रुपये टॅक्स भरतात, जमीनदार मोठे आहेत, सोडून द्या. पण जे 1,000 लोक आहेत, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कारागीर आहे, छोटे छोटे टपरीवाले आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, ह्यांना हे मिळणं गरजेचं आहे ना. 60 वर्षात हे करणार काय? म्हणून ह्यांना जर 10,000 60 वर्षानंतर दिलं तर हे पैसे जाणार आहेत सामान्य माणसाच्या हातात. आणि ज्यावेळेस पैसे सामान्य माणसाच्या हातात जातात, त्यावेळी 1,000 लोकांना दिलं तरी 1 कोटी रुपये होतात. आणि हे 1 कोटी रुपये जर त्या गावात महिन्याला यायला लागले तर ही एक सामान्य माणसं पोटाच्या खर्च पोटासाठी खर्च बाजारात करणार. म्हणजे फळभाजी घेतील, भाजीपाला घेतील, किराणा माल घेतील, मेडिकल घेतील, जे जे ह्यांना काय वाटणार आहे ते सगळे तिथे खरेदी करू शकतात आपापल्या गावात. कारण 10,000 प्रत्येक म्हणजे त्यांना येणार आहेत, त्यामुळे तो पैसा बाजारात फिरायला लागेल. ज्यावेळी बाजारात पैसा फिरतो त्याच्यामुळे चलनवळण वाढतं, आर्थिक उन्नती येते, खेडी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आज खेड्यात पैसा नाही, त्यामुळे पोरं शहरात का पळायला लागली? नोकऱ्यासाठी पैसा शहरात आहेत, नोकरी शहरात आहेत, त्यामुळे सगळा लोंढा ही शहराकडे जायला लागला. आणि ही झालं तर हा लोंढा शहराकडे जातात, गावातल्या गावात थांबतील आणि कुटुंब व्यवस्था बळकट होईल.
1: बरोबर.
0: दुसरं की आता बाबा किराणा माल आमच्या 4 आहेत दुकानात, म्हणा 440 होतील. भाजीपाल्याच्या ठेकड्यात 10 आहेत, 10-100 होतील. किराणा माल 10 आहेत, 10-200 होतील. म्हणजे हे व्यवसाय वाढेल गावगावातनी. आणि व्यवसाय वाढला तर प्रत्येक पोराला जर 50-60 हजार महिन्याला तिथे मिळत असतील तर पोर शहराकडे नोकरीसाठी बाहेर जाणारच नाहीत, त्यामुळे कुटुंब व्यवस्था बळकट होईल. हा एक डाटा. दुसरं, आता एक समस्या देशाची फार मोठी आहे, ती कुठली आहे की प्रत्येक जो शेतकरी आहे, शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, आत्महत्या करतो. मला सांगा त्या शेतकऱ्याच्या घरात 10-20 हजार जर महिन्याला यायला लागले तर तो आत्महत्या करेल का? म्हणजे आत्महत्या कशा शेतकऱ्याचा मोठा प्रश्न मिटेल. नक्षली भाग आहे, मारणारे आणि मारणारी दोन्ही माणसं आमतीलीच आहेत. जर त्या नक्षली भागात 10-20 हजार महिन्याला जायला लागले तर तो नक्षली बंदूक कशाला गेले? मला म्हणला देश सांभाळतोय, मी कशाला बंदूक घेऊ? बरं, हे प्रत्येक राज्यात मिळणार आहे आणि प्रत्येक राज्याच्या नागरिकाची भावना अशी होणार आहे देशाविषयी प्रेम निर्माण होईल, देश मला सांभाळतो. अशा दृष्टीनं तो हे 10,000 दिल्यानंतर काय होणार आहे सांगितलं. आता आम्ही पेन्शनर आहोत, आम्ही उत्पन्न आहोत, आम्हाला जर दिलं तर आम्ही बँकेत ठेवणार ना, तो पैसा बाजारात येणार नाही. ज्यावेळी पैसा बाजारात येत नाही तोपर्यंत, आणि जो पैसा बाजारात ज्यावेळी फिरतो त्यावेळी जीएसटी रुपानं सरकारला 12% मागं जाणार आहे. सरकार काय नुकसान काहीच नाही यात. आणि पैसा हे फक्त माध्यम काय आहेत, ही मूळ आहे. ज्येष्ठ नागरिक आई वडील हे मूळ आहेत. हे मुळाला जर पाणी खतपाणी व्यवस्थित घातलं तर ते जे येणारे झाड पानं फुलं हे आमचे नातू आहेत, मुलं आहेत, ह्यांचा संतोष संगोपन चांगलंच होणार नाही का? तसं मला सांगा, आता ह्याच्या अगोदर गरजा कुठल्या होत्या? अन्न, वस्त्र, निवारा. आता काय झाले? अन्न, वस्त्र, निवारा बरोबर आरोग्य महत्वाचं आहे. आम्हाला 1,00,000 रुपये आरोग्यासाठी जातात.
1: बरोबर.
0: आणि त्याबरोबर पाचवे एक महत्वाचे हे आहे शिक्षण. तू कोणाचं? आमच्या नातवाचं. त्यालाही 1,00,000 रुपये शिक्षण जातात नातवासाठी. मग त्या मुलांना आमच्या काय करायचं? माय वडिलांचं आरोग्य बघायचं का? त्याचं भविष्य आहे, पोरं तिची आमचे नातू त्याचं बघायचं. मग पोरांची वडात नव्हती. मग जर आई वडिलांना 10-20 हजार जर महिन्याला मिळत असतील, दवाखान्याचा खर्च नाही, जेवायला आम्हाला लई लागत नाही कारण आम्हाला अन्न, बीपी, शुगर सगळे आजारच असतात, त्यामुळे खायलाही लागत नाही. पण राहणारा पैसा आमचा कुठं जाणार? राहणारा पैसा जातील आमच्या नातवाच्या शिक्षणाकडे. मग मुलांना आमच्यासाठी काय करावं लागणार आहे का? दवाखाना मोफत आहे, पैसे आम्हाला मिळतात. मग राहिल्याला ते काय होईल? राहिलेला पैसा आणि त्यामुळे मुलाला काहीच करावं लागणार नाही. मुलांना फक्त आम्हाला माया आणि प्रेमच द्यावं लागेल. मग मुलं एकत्र कुठं, आणि त्यामुळं कुटुंब व्यवस्था बळकट होईल, हा एक त्यांना प्रश्न निर्माण होईल.

0: बरोबर.
1: तिसरी गोष्ट, आता काय परिस्थिती झाली आहे, वृद्धाश्रम झालेत तयार भरपूर आणि व्यावसायिक पण बरेच झालेत. वृद्धाश्रमात काही चांगले आहेत काही जरा काही वेगळे निदर्शन आमच्या येतं. तर कुठल्या आईवाड्याला असं वाटतं का की आमचं मरण वृद्धाश्रमात यावं? प्रत्येक आईवाड्याला वाटत असतं की माझं मरण माझ्या मुलाच्या मांडीवर किंवा नातवाच्या मांडीवर यावं. हे करायचं असेल, हे जर झालं तर काय गरजच बसणार नाही ना कोणाला, म्हणून हे महत्वाचं आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तिसरी मागणी आमची, अॅट्रॅसिटी सारखा दर्जाचा कायदा जर लागू केला तर त्यांना कोण त्रास देणार नाही, त्यांचा सन्मान अबाधित राहील. म्हणजे 60 वर्षानंतर तिची ताकद कमी झालेली असते, त्यामुळे तू कोणाच बोलू शकत नाही, मग त्यांचा सन्मान अबाधित राहील का? त्यासाठी अॅट्रॅसिटी सारखा दर्जाचा कायदा, त्या दर्जाचा कायदा तसला लागू करा, ही आमची मागणी आहे. तर तीन मागण्या झाल्या, आरोग्य आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा आम्हाला पूर्णपणे मोफत द्या, की स्वतंत्र दवाखाने द्या. जसं इंग्लंडला ज्येष्ठासाठी स्वतंत्र दवाखाने आहेत, म्हणजे तिथं काय कोणाला डिलिव्हर होणार नाही, तिथं काही लहान मुलांचं ऑपरेशन नाही, फक्त ज्येष्ठांचेच ऑपरेशन होणार आहेत. कारण त्यांची संख्या जिथे आहे की कोटीत आहे, लाखात नाही कोटीत संख्या आहे. ह्या लोकांची सोय होऊन बसेल. उच्च दर्जाची आरोग्य सेवा जर मोफत मिळाली तर, म्हणजे मागणीच आहे आपली त्यात. तर पाचवी मागणी आहे की आम्हाला ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करा, केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट दर्जाचं.
0: बर,
1: साधं आयुक्तालय सुद्धा कोणी मागितलेलं नाही. आयुक्तालय मागून तर काय प्रश्न भेटणार आहेत का? कारण आता आपल्या राज्याची संख्या जवळजवळ 1.25 कोटीची आसपास आहे ज्येष्ठांची. देशाची आपल्या ज्येष्ठ काढलं तर आता जवळजवळ 17-18 कोटीवरून 20 कोटीच्या आसपास गाठत आली ती, इतकी संख्या आहे. मग मला सांगा, आता रेल्वे मंत्रालय आहे, 14 कोटी लोक आहेत त्यात, 14 कोटी लोक कामगार आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्री आहे, मंत्रालय आहे, बजेट आहे, 15 लाखाचं संरक्षण खातं आहे, त्याला मंत्री आहे, मंत्रालय आहे, बजेट आहे. आपल्या शिक्षकांचं सुद्धा की लोक लाखातच आहेत, मंत्रालय आहे, बजेट आहे, आमदार आहे त्यांचा, मंत्री आहे, ही लोक लाखातच आहेत. पण ही कोटीत आहेत, 18 कोटी 20 कोटीपर्यंत ही जनता गेल्या. आणि ह्या 20 कोटी लोकांचा प्रश्न मिटवायचा असेल, त्याला ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन होणं गरजेचं आहे, तरच हा प्रश्न मिटणार आहे. आता सध्या काय आहे, समाज कल्याण आणि बाल कल्याण एवढं पिल्लू कुठं तर दाखवलंय, आणि त्यामुळे हा प्रश्न मिटणं अगदी जटील झालाय. हो, एवढ्या लोकांचा प्रश्न मिटायचा असेल तर त्यासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करण्यात आलं. ह्या 5 मागण्या घेऊन आम्ही सरकारबरोबर लढतोय.
0: बर,
1: आणि हा लढा असा आहे, ही जर झालं मान्य झालं तर ज्येष्ठाची राहिलेली संध्याकाळ सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आम्ही उदाहरण देताना देत असतो कार्यक्रमात, जसं दुपती गाय असती, ज्या चारा आपण कुठपर्यंत देतो, जोपर्यंत ती दूध देते तोपर्यंत, ज्यावेळी दूध द्याच कमी येते त्या टाइमला हळूहळू चारा बंद केला जातो, कमी केला जातो. पण ज्येष्ठांचं पण तसंच आहे, ह्यांना जोपर्यंत काम करतात चालत्या साठवण ठीक आहे, पण ज्यावेळी काम करायचं बंद होईल त्यावेळेस गायीसारखा ह्यांचा चाराही बंद होत जातो ना, ह्या माणसाने जगायचं कसं? हा प्रश्न आहे. म्हणून ह्यांच्या नगरात 10,000 रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले मिळालेच पाहिजे, हा आमचा पहिला प्राधान्य त्याच्यासाठी आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिक जगू शकत नाही, कारण तो कुणावर अवलंबून राहणार नाही, तो सन्मानाने जगला आहे. त्यावर आम्हाला आता फक्त सन्मानाची संध्याकाळ पाहिजे, आम्हाला आता दुसरं काही नको, सन्मानाची संध्याकाळची आमची गरज आहे. एवढीच मागणी आमची जास्तीत जास्त आहे, आणि त्या तो धरून आम्ही संपूर्ण आज कोल्हापूरला आंदोलन केलं, पंढरपूरला आंदोलन केलं, आता गणपतीपुळेला आंदोलन आहे, संपूर्ण पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, आता गोवा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिथेही आमचं आता आंदोलन चालू झाले. त्या माध्यमातून आता आमचं गणपतीपुळेला मोठं एक आंदोलन आहे की ज्येष्ठ नागरिक सन्मान वारी, जे आम्हाला सन्मानांतून मला मागतोय आम्ही.
0: सर, तुमच्या एकंदरीत बोलण्यावर मला जाणवत आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी जी तुमची तळमळ आहे ती मला तुमच्या प्रत्येक शब्दात जाणवते आहे.
2: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आताच आपण पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तसंच अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग पहिला, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 9:30 झाली आहेत. ऐकूया माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग. प्रभातीचे रंग, लेखन विजयकुमार तथा नंदू गुरव, निवेदन अपर्णा कल्लू, सादर करते श्रीनिवास चरंदीकर.

प्रभा दिसरंग या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार। श्रोते हो, जून महिना दारात उभा राहिला की आकाशाचा रंग बदलू लागतो। उन्हानं करपलेल्या मातीत पहिल्या पावसाचा सुगंध उतरतो आणि निसर्ग जणू नव्यानं श्वास घ्यायला लागतो। हा महिना केवळ पावसाचा नसतो, तो झाडांचाही असतो। एका रोपट्यातून भविष्य रुजवण्याचा असतो, माणसानं पुन्हा निसर्गाशी मैत्री करण्याचा असतो। सांगली जिल्ह्याची भूमी नद्यांनी समृद्ध आहे। कृष्णा, वारणा, येरळा यांसारख्या नद्या जिल्ह्याच्या अंगाखांद्यावरून वाहतात। धरणं, तलाव, बंधारे पाण्यानं भरून वाहताना दिसतात। पण या साऱ्या जलसमृद्धीचा खरा आत्मा असलेलं जंगल मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे। 8,61,000 हेक्टरपेक्षा अधिक भौगोलिक क्षेत्र असलेल्या सांगली जिल्ह्यात वनक्षेत्र 7% कमी आहे। ही वस्तुस्थिती अस्वस्थ करणारी आहे। पण शिराळा तालुक्यातील चांदोलीचे जंगल हे सांगलीच्या निसर्गाचं हिरवं हृदय आहे। दुर्मिळ वृक्ष, वनौषधी, रंगीबेरंगी पक्षी, वन्य प्राणी आणि पावसात धुक्यानं हरवून जाणारे डोंगर। चांदोलीकडे पाहिलं की निसर्ग अजूनही आपल्यावर प्रेम करतोय याची जाणीव होते। पण दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरूच आहे। नवीन महामार्ग, प्रकल्प, विस्तारणारी शहरं आणि सर्वात आधी बळी जातो तो झाडांचा। एक झाड तोडताना आपण केवळ खोड पाडत नाही तर सावली हरवतो, पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त करतो, पावसाचं चक्र विस्कटतो आणि आपल्या पुढच्या पिढीचा श्वास कमी करतो। आज जगभर हवामान बदलाची चर्चा सुरू आहे। यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक शहरांनी विक्रमी तापमान अनुभवलं। पावसाचे दिवस अनिश्चित झाले आहेत। कधी ढगफुटी तर कधी दुष्काळ, निसर्ग जणू आपल्याला इशारे देतोय। हवेत वाढणारा कार्बन त्याच जागी जिरण्यासाठी आता शहरात आणि गावात ग्रीन कव्हर वाढवणं अपरिहार्य झालं आहे। मोठ्या जंगलांची वाट पाहत बसण्याचा काळ गेला। आता प्रत्येक वस्तीला, प्रत्येक शाळेला, प्रत्येक शेताला आणि प्रत्येक घराला आपलं छोटं जंगल उभं करावं लागेल। आज अनेक ठिकाणी मियावाकी पद्धतीनं लहान जागेत दाट जंगल तयार होताना दिसतं। काही गावांनी स्मशानभूमीभोवती झाडं लावली, काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या नावानं वृक्ष दत्तक दिले। ही केवळ उपक्रमांची बातमी नाही तर हा भविष्यातील जगण्याचा मार्ग आहे। जूनचा हा पाऊस आपल्याला पुन्हा

दा संधी देतोय आपल्या मुलांना थंड सावली द्यायची की उष्णतेचे चटके याचा निर्णय आज घ्यायचा आहे. सांगलीच्या मातीत पुन्हा हिरवळ फुलवायची असेल तर प्रत्येकानं एकतरी झाड लावावं, ते जपावं आणि त्याच्याशी नातं जोडावं. कारण शेवटी झाड म्हणजे केवळ वृक्ष नसतो, तो पावसाचा शब्द असतो, मातीचा श्वास असतो आणि भविष्यातील जीवनाचा विश्वास असतो.

श्रद्धेव, सांगली जिल्ह्यातील जत तालुका म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो दुष्काळ. रखरखत ऊन आणि पाण्यासाठी झुंज, पण या ठिकाणी मातीतही जिद्दी न जगणारी माणसं आहेत. कष्टाळू शेतकरी आहेत आणि आहे एक अनोखी परंपरा मेंढी पालनाची. याच परंपरेचं अभिमानाचं प्रतीक म्हणजे माडग्याळी मेंढी. आज ही स्थानिक मेंढी केवळ पशुधन म्हणून नाही तर जतच्या ओळखीचा मानबिंदू बनत आहे, कारण आता या जातीला भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग मिळवून देण्यासाठी प्रयत्नांना वेग आलाय. भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो कर्नाल आणि केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नुकतेच जत तालुक्यात आले होते. माडग्याळ, कुंभारी, सनमडी, सिद्धनाथ, बागेवाडी अशा गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देत त्यांनी माडग्याळी मेंढीची पाहणी केली. ही पाहणी

म्हणजे केवळ औपचारिकता नव्हे तर या स्थानिक जातीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे. माडगाळी मेंढीचं वेगळेपण तरी काय, तर ही मेंढी म्हणजे दुष्काळी भागातील जिवंत ताकद. कमी पाणी, कमी चारा आणि कठीण हवामान अशा परिस्थितीतही ही जात तग धरते. मजबूत शरीर यष्टी, लांब अंतर सहज पार करण्याची क्षमता आणि उत्कृष्ट प्रतीचं मटण ही तिची खास वैशिष्ट्य आहेत. श्रोते हो, GI टॅग म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशाशी संबंधित उत्पादनाला मिळणारी अधिकृत ओळख. जसं कोल्हापुरी चप्पल, नागपुरी संत्री किंवा दार्जिलिंग चहा. तसंच माडगाळी मेंढीलाही हा मान मिळाल्यास जत तालुक्याचं नाव देशभर नव्या अभिमानानं घेतलं जाईल. या GI टॅगमुळे नेमकं काय होईल, तर सर्वात महत्वाचं म्हणजे माडगाळी मेंढीला स्वतंत्र ब्रँड म्हणून ओळख मिळेल. शुद्ध जातीच्या मेंढ्यांना अधिक बाजार मूल्य मिळू शकतं. व्यापारी, संशोधक आणि निर्यातदार यांचं लक्ष या जातीकडे वेधलं जाईल.

0: हा मान मिळाल्यास जत तालुक्याचे नाव देशभर नव्या अभिमानाने घेतलं जाईल. या GI टॅगमुळे नेमकं काय होईल, तर सर्वात महत्वाचं म्हणजे माडगाळी मेंढीला स्वतंत्र ब्रँड म्हणून ओळख मिळेल. शुद्ध जातीच्या मेंढ्यांना अधिक बाजार मूल्य मिळू शकतं. व्यापारी, संशोधक आणि निर्यातदार यांचं लक्ष या जातीकडे वेधलं जाईल. याचा थेट फायदा हजारो मेंढीपालक कुटुंबांना होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवं बळ मिळेल. प्रजनन केंद्र, संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण शिबिरं आणि सरकारी अनुदान योजनांचाही मार्ग मोकळा होऊ शकतो. इतकंच नाही तर लोकर प्रक्रिया, पशुखाद्य, वाहतूक, विपणन अशा क्षेत्रात युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. जत तालुक्याच्या दुष्काळी मातीत वाढलेली ही मेंढी आता राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. हा पिढ्यानपिढ्या कष्ट करणाऱ्या ग्रामीण पशुपालकांच्या श्रमांचा गौरव आहे. योग्य संवर्धन, संशोधन आणि बाजारपेठ मिळाली तर उद्याच्या काळात माडगाळी मेंढी ही जत तालुक्याच्या विकासाची नवी ओळख ठरू शकते. आणि कदाचित दुष्काळासाठी ओळखला जाणारा जत उद्या माडगाळी मेंढीची भूमी म्हणून देशभर प्रसिद्ध होईल. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: हॅलो राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जाडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

प्रभातीचे रंग या कार्यक्रमात श्रोतेहो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, बाबा रणछोड़दास सच बोलते थे, काबिल बनो काबिल, कामयाबी अपने आप आपके पीछे भागेगी. पण इथं बाबा रणछोड़दासांचं ऐकतं कोण? मार्कांच्या पलीकडे पण करिअर असतं हे समजून घेणार कोण? दहावीला चांगले मार्क्स पडले तर सायन्स, जरा कमी पडले की कॉमर्स, आणि अगदीच काठावर असलं की आर्ट्स. ही आपली शैक्षणिक समज आणि या आपल्या चाकोऱ्या. सातवी आठवीपासूनच डॉक्टरकीची तयारी. चांगले मार्क्स पडले तर MBBS, त्यापेक्षा कमी पडले तर BAMS, BHMS, त्यापेक्षाही कमी पडले तर मग फार्मसी बिर्मसी, त्याच्याही खाली आला तर मग नीट रिपीट, परत रिपीट, परत रिपीट. इथं डॉक्टर आणि इंजिनियर झाल्याशिवाय जगताच येत नाही, असं सारं चक्रव्यूह तयार झालेला आहे. जणू याशिवाय करिअरचे दुसरे रस्तेच नाहीत. मुलांच्या स्वप्नांपेक्षा पालकांच्या अपेक्षांचा आवाज मोठा होत चाललाय. पण प्रत्येक विद्यार्थी स्टेथोस्कोपसाठी जन्माला येतो का? प्रत्येक मुलाच्या हातात इंजिनिअरिंगचं ड्रॉइंग शोभतं का? जग बदललंय मंडळी, करिअरच्या संधीचा आकाश आता मोकळं झालंय. पूर्वी छंद समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये आज लाखो रुपयांचं करिअर उभं राहतंय. गेम डिझायनिंग, ॲनिमेशन, जर्नालिझम, फिल्म मेकिंग, फूड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, फॅशन कम्युनिकेशन, डिजिटल मार्केटिंग, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, इव्हेंट मॅनेजमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कंटेंट क्रिएशन, शेती उद्योजकता, ऑर्गॅनिक फार्मिंग, म्युझिक प्रोडक्शन, बेकरी आर्ट्स,

हजारों वाटा, हजारों संधी, वो काम कर जिसमें तेरा टैलेंट है। सगळ्यात भारी म्हणजे या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फक्त मार्क्स नाही तर कल्पकता, जिद्द आणि कौशल्य लागतं। आणि नेमकं हेच शिक्षण पद्धतीत हरवत चाललंय। मुलांना काय आवडतं असं विचारलंच जात नाही, किती मार्क्स पडले हा सवाल उभी जिंदगी ठरवतो। ज्याला चित्र काढायला आवडतं तिला जबरदस्तीनं नीटला बसवलं जातं। ज्याची जान क्रिकेट आहे त्याला खेळून पोट भरतं का असं सांगून इंजिनिअरिंगला पाठवलं जातं आणि मग हळूहळू मुलांची स्वप्न मरतात। हातात पदवी येते पण चेहऱ्यावरचं समाधान कायमचं मिटून जातं। करिअर म्हणजे केवळ पगाराची आकडेवारी नाही, ते आयुष्य जगण्याची पद्धत आहे। रोज सकाळी आनंदानं उठून कामाला जाणं, आपल्या कामात स्वतःला हरवून टाकणं ही खरी यशाची व्याख्या आहे। चाकोरी बाहेरचे असे हजारो कोर्सेस आहेत जे मुलांची जिंदगी घडवू शकतात। पैसा जरा कमी मिळेल पण त्याला आयुष्यभराचा आनंद, सुख, समाधान मिळेल। कला, क्रीडा, साहित्य, शेती, उद्योग, व्यापार यातही करिअर होऊ शकतं। मुलांचा कल ओळखा, त्यांची आवड ओळखा आणि त्याला त्याचं करिअर करू द्या। काबील माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो। तुम्हाला मुलाला श्रीमंत बघायचं आहे की समाधानी हे आधी ठरवा।

करवंद ह्या करवंद अशी हाक शहराच्या गल्लोगल्लीत घुमते। तेव्हा सारा माहोल जागा होतो। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिराळा तालुक्यातल्या धनगरवाड्यातल्या आयाबाया डोक्यावर करवंद जांभळाच्या पाट्या घेऊन शहरभर फिरत असतात। करवंद काढताना जाळ्यातल्या काट्यांनी त्यांचे हात रक्तबंबाळ होत असतात, पायाच्या जाळ्या होत असतात। इथं शहरात मात्र लोक करवंद जांभळं खरेदी करताना 2-4 रुपयांसाठी घासाघीस करत असतात। उन्हाळ्याचा सीझन असा रानमेवा विकून जगणाऱ्या वाड्या वस्त्यावरील लोकांच्या पदरात काय पडत असेल।

0: ही माणसं कशी जगत असतील याचा विचारही आपल्या मनात तेव्हा येत नाही. चांदोली परिसरात रानमेव्याचं मोठ्या प्रमाणात नैसर्गिक उत्पादन आढळतं. खरं तर साऱ्याच डोंगरदऱ्यात करवंदाच्या जाळ्यांचा पसारा असतो, पण चांदोली, कोकरूड, गिरजवडे, मांगले, अंत्री, वारणावती, शेडगेवाडी परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये उन्हाळ्यात हा रानमेव्याचा हंगाम जरा जास्तच बहरतो. या काळात अनेक डोंगरी महिला पहाटेपासून जंगलात डोंगर कपारीत जाऊन रानमेवा गोळा करून स्थानिक बाजारात विक्री करत असतात. काटेरी झुडपं, सापांचा धोका, उंच सखल वाटा, वाहतुकीचा अभाव आणि उन्हाचा तडाखा सहन करत महिला दिवसभर हा रानमेवा गोळा करतात, पण बाजारात दर मिळत नाही. या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून रानमेवा संकलन केंद्र सुरू करणं, गाव पातळीवर खरेदी, वर्गीकरण, पॅकिंग आणि थेट विक्रीची व्यवस्था उभी करणं गरजेचं आहे. करवंद आणि जांभळ्यांपासून जॅम, जेली, स्क्वॅश, सिरप, लोणचं, कँडी इत्यादी प्रक्रिया उद्योगांचं प्रशिक्षण दिलं तर परिस्थिती बदलून जाईल. शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी शिराळा तालुक्यात रानमेवा संकलन केंद्र, प्रक्रिया प्रशिक्षण आणि विक्री सुविधा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, तसंच शिराळा रानमेवा ब्रँडिंगच्या माध्यमातून महिलांना रोजगार आणि उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील असं सांगितलंय. तसं झालं तर हा रानमेवा लाख मोलाचा ठरेल यात शंका नाही.
1: डोंगर मैना तुमकत आली, साध घाली

बरेतर मंडळी, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना तर निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखन विजयकुमार तथा नंदू गुरु, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादर करते श्रीनिवास.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 10 वाजता आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणी मुंबई निर्मित विशेष कार्यक्रम आकाशवाणीचं संचित मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कंपनीनं भारतातील असंख्य श्रोत्यांशी आपले ऋणानुबंध जोडले आहेत. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या आकाशवाणीच्या सेवेची ही 90वी वर्षपूर्ती. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांचे

0: रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली आहे. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये हे शीर्षक पाहायला मिळतात, परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 काळ. आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांचे दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक अंश.
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना म्हणाले, बाळ स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचं आहे, काय करायचं? म्हणजे तुम्ही सांगा, मी करू का? मी करतो. तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं? तर महिला मंडळ. महिला मंडळ
2: काय ठेवलं?
1: तर मी गिरगावात रामून शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी संस्था आहे स्त्रियांची, वनिता विश्राम, ती अजूनही आहे. तो वनिता शब्द मला आवडला आणि मी त्याचं नाव वनिता मंडळ ठेवलं.

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडीविषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोता समूहाचे कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गम्मत जम्मत, बालजगत, बालविश्व, किलबिल ही शीर्षक आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भाव विश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
2: नमस्कार, मी स्नेहा पाटील, मी आता 4th मध्ये शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गम्मत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन केले. सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिस मध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आली होते, पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन चुटकी सरशी निघून गेले.
3: बालदोस्तांनो नमस्कार, आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशाली

0: ताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता कितवीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस.
1: मी सहावीत आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकते.
2: युववाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी, महत्वाकांक्षांच्या स्वप्न पंखांनी उंच गगन भरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटक, नाट्य, अनेक कला प्रकार, तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन, सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

0: हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा युवावाणीच्या या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालं यार, आपण काहीतरी ऍडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानन आणि एबल कॅडेट मनीष. चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन. नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निसरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ.

स्त्री सखी, सखी, सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा, आरोग्य, स्वावलंबन, कायदे, उद्योजकता, कुटुंब कल्याण आणि मनोरंजन, महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व.

0: नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील वयाच्या 50 नंतर, जी स्वतःसाठी, स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट. आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा
1: हा? मी म्हणेन हा योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांवर मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिलीत, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
0: छान, मस्तच.
1: आणि खूप काही ऐकत गेले, त्यामुळे ते मे बी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूरबागेसारख्या शाळेमध्ये होते, त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी म्हणेन.
2: पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

0: कामगारसभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक म्हणून 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या.

कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी. उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोते हो, सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिकतर आपल्याला गरजेची भासतात. आणि त्या दृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 पुस्तकही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
2: नमस्कार,
1: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं आहे की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
2: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. तर आता तसं राहिलेलं नाहीये.
0: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करणं, देशाचा आवाज म्हणून रेडिओ ही भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे.

0: रूपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन, निवेदन आणि सादर करते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरती. 10:30 होत आहेत. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. 11 वाजलेत. आता ऐकूया गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. रसिक हो, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं साधन नसतं तर ती एक व्हिज्युअल पोएट्री म्हणजेच पडद्यावर रेखाटलेली कविता असते. जेव्हा पडद्यावर प्रकाश आणि सावल्यांचा खेळ सुरू होतो, जेव्हा संवाद कमी आणि कॅमेराची नजर जास्त बोलत असते, तेव्हा समजून जावं की यामागे एकच नाव आहे, मणिरत्नम.

मणिरत्नम हे नाव तसं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधलं, पण त्यांनी जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा त्यांनी या चित्रपटसृष्टीला चित्रपट बनवण्याची एक नवी दृष्टी दिली. प्रेम, राजकारण, दहशतवाद आणि मानवी नातेसंबंध यांना मणिरत्नम यांनी ज्या पद्धतीनं हिंदी पडद्यावर मांडलं त्याला तोडच नाही. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण मणिरत्नम यांचा हिंदी चित्रपटांमधील सुवर्णप्रवास अनुभवणार आहोत. निमित्त आहे त्यांच्या जन्मदिनाचं.

श्रोते हो, 1992 सालापर्यंत हिंदी प्रेक्षकांसाठी मणिरत्नम हे नाव तसं नवीनच होतं. पण 1992 एक चित्रपट आला ज्यानं इतिहास बदलला. तो चित्रपट होता रोजा. मूळ तमिळ असलेला हा चित्रपट जेव्हा हिंदीत डब होऊन रिलीज झाला तेव्हा संपूर्ण देश थक्क झाला. एका सामान्य गावाकडच्या मुलीचा आपल्या पतीला दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याचा हा लढा होता. या चित्रपटानं बॉलिवूडला फक्त मणिरत्नम नावाचा मास्टर डायरेक्टरच दिला नाही तर ए आर रहमान नावाचा एक संगीताचा जादूगारही दिला. दिल है छोटा सा, रोजा जाने मन ही गाणी आजही आपण गुणगुणतो. या चित्रपटानं देशप्रेम आणि मानवी भावनांची एक नवी व्याख्या हिंदी सिनेमात आणली.

श्रोतेहो, रोजाच्या यशानंतर मणिरत्नम यांनी थांबणं मान्य केलं नाही. त्यांनी देशातील संवेदनशील मुद्द्यांना हात घालण्याचं ठरवलं. 1995 आला बॉम्बे. मुंबईतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर आधारलेली एक प्रेमकथा. या चित्रपटातील गाणी, मनीषा कोईरालाचा अभिनय आणि मणिरत्नम यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट क्लासिक ठरला. ऐकूया बॉम्बे या चित्रपटातलं हे गीत.

0: 1998 साली प्रदर्शित झालेला दिल से हा चित्रपट रोजा आणि बॉम्बेनंतर दहशतवादावर आधारलेला मणिरत्नम यांचा सलग तिसरा चित्रपट होता. या चित्रपटात प्रेमाचे 7 टप्पे दाखवले गेले होते. अमर आणि मेघनाची ही गूढ वेदनादायी प्रेमकथा आजही लोकांच्या मनात घर करू नये. दिल से म्हटलं की आपल्याला आठवतं ते ट्रेनच्या टपावर शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांनी केलेला छैया छैया या गीतावरचा डान्स, संतोष सिवन यांचा कॅमेरा आणि रहमान यांचं संगीत. या सगळ्यांनी मिळून दिलसेला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. भारतामध्ये जरी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपयशी ठरला तरी या चित्रपटानं तब्बल 7 फिल्मफेअर पुरस्कार मिळवले.
1: जिया चले जो चले, जिया चले जो चले, मैनू तले

2000च्या दशकात मणिरत्नम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर थेट पकड मजबूत केली. 2004 त्यांनी युवा हा चित्रपट आणला. अजय देवगन, अभिषेक बच्चन, विवेक ओबेरॉय, राणी मुखर्जी आणि करीना कपूर अशी तगडी स्टारकास्ट यामध्ये होती. राजकारण आणि तरुण पिढीची विचारसरणी यावर या चित्रपटानं थेट भाष्य केलं. या चित्रपटानं अभिषेक बच्चन यांच्या करिअरला एक नवा टर्न दिला.

युवा या चित्रपटानंतर आला मणिरत्नम यांच्या हिंदी प्रवासातील सर्वात मोठा मास्टरपीस. 2007 साली गुरु हा चित्रपट त्यांनी आणला. एका भारतीय बड्या उद्योगपतीच्या जीवनावर प्रेरित असलेल्या या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांनी आपल्या अभिनयाची पराकाष्ठा केली. जय हो म्हणत मणिरत्नम यांनी एका सामान्य माणसाचा देशातील सर्वात मोठा बिझनेस टायकून बनवण्याचा प्रवास पडद्यावरती जिवंत केला. बरसोर मेघा हे गाणं ऐकलं की आजही अंगावर काटा येतो. ऐकूया गुरु या चित्रपटातलं हे गीत.

श्रोत्या मणिरत्नम हे नेहमीच नवनवीन प्रयोगांसाठी ओळखले जातात. 2010 त्यांनी रावण चित्रपट बनवला, जो रामायणाच्या दृष्टिकोनातून एक आधुनिक प्रयोग होता. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही, तरी मणिरत्नम यांच्या व्हिज्युअल मेकिंगचं कौतुक झालं. अलीकडच्या काळात त्यांनी पोनी इन सेल्वन, PS1 आणि PS2 हा भव्य ऐतिहासिक चित्रपट आणला. जरी हा तमिळ चित्रपट असला, तरी त्याच्या हिंदी व्हर्जनला संपूर्ण भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला. चोल साम्राज्याचा इतिहास त्यांनी ज्या भव्यतेने मांडला, त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की मणिरत्नम हे भारतीय चित्रपट सृष्टीचे महागुरु आहेत. 4 दशकांहून अधिक काळ मणिरत्नम यांनी सिनेमाला फक्त एक माध्यम मानलं नाही, तर त्याला कलाकृती बनवलं. नॅचरल लाईटचा वापर, पावसाचा सुंदर वापर, आरशांमधले रिफ्लेक्शन्स, पात्रांमधली अंतर्गत द्वंद्व ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट सृष्टीमधली दरी कायमची मिटवून टाकली. खऱ्या अर्थानं भारतीय सिनेमा त्यांनी तयार केला. आजच्या या कार्यक्रमात आपण त्यांच्या याच प्रवासाला सलाम करूया. मणिरत्नम यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला आमचा मानाचा मुजरा आणि त्यांना त्यांच्या जन्मदिनाच्या अनेकोत्तम शुभेच्छा.

रसिको, याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. कार्यक्रमात पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवल्यास करायच्या उपाययोजना। घट्ट कपडे सैल करावेत, रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं, थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं, रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी, तातडीनं उपचारासाठी

त्याला दवाखान्यामध्ये दाखल करावं. जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा. आकाशवाणी सांगलीतर्फे जनहितार्थ.

0: यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली शरद गव्हाणे यांची गीतरचना आपण ऐकली. या गीतासाठी स्वर स्वप्नील बांदोडकर यांचा होता. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, यानंतर 12:00 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण ऐकाल महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.
2: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुती.

आपुलकी या घरात लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं. आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला. म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मजाल तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे.
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे. त्यामुळे
0: कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते.
0: नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळ वेगळं. हो
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
0: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, अनेकांनी नाकं मुरडली.
1: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
0: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन्स नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
1: हो आणि तुझी नम मावशी, ते काय म्हणाले आठवत आहे ना?
0: काय,
1: जवळपास जायला बरी आहे पण लांब जाईल. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, मला सांग तू खुश आहेस ना या दोपहिया गाडीवर?
0: खुश नव्हे, बेहद खुश आहे. कारण 1-2 नव्हे तर याचे किती तरी फायदे आहेत, तूच बघ.
1: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांब लचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही शिवाय
0: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः शून्य आणि चालवायला अगदी सोपी आहे.
1: सुखा, खर तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
0: आपण सगळ्यांनीच ईव्हीचा प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
1: अगं ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय. पण ते सर्वकालिकच आहे का, म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
0: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
1: हो आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना, आला जवळ.
0: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा, खर तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
1: हो हो हो हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी. भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
0: काय, मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम मिसळ. एक एक भांडं वेगळं धुण्यात पाणी वाया जातं, रोजची तबकडी आहे आमची.
1: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, ते आपल्या गोड स्माईल करतात. हे पण हे झालं म्हणजे घरातलं ग, सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
0: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर का व्हॉट्सअप चालू असतं.
1: तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती, तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला, केवढी रागवली होतीस तू तिला.
0: झाली त्याला 15 वर्ष, पण ती आजोद आठवण काढते बर का, आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागावलीस तर मला काही आवडलं नव्हतं, पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
1: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतंय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबर

0: बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
1: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टाक टाक करतो.
0: म्हणजे काळजीपोटी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
1: पण लोक किने उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
0: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे
1: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
0: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
1: हो ना. आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायचे.
0: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहिती आहे ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हणतात तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
1: अगदी अगदी. आता सुद्धा बघ, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो. पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
0: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात, पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
1: खरंय रे. किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न. तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरं आहे.
0: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
1: आणि त्याच्याही चिंध्या उतरल्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
0: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे व कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची का.
1: हा तेही आहेत. कधीतरी किने पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा. प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
0: हो ना. पण काही लोकांना भरमसाट गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून पडला.
1: रिपेअरिंग दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
0: गंमत काय काय झालं तरी काय.
1: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
0: बर.
1: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती. फक्त एक बटन हा फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
0: अरे बापरे. आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता.
1: छे छे. तिने सुईदोरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या 1 मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
0: अवघडच आहे. पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वार थोडं बदललंय बरं का सुखदा.
1: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती.
0: नाही नाही अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल.
1: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
0: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का.
1: हो ना. पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
0: हो हो. पण आशेला जागा आहे बरं का सुखदा. म्हणजे बघ आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
1: हो. पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा हे अंमलात आणावंच लागेल.
0: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते नाही का.
1: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असतं.
0: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
1: तरी त्याचा खोटा गर्व करू नये. अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
0: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात.
1: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके

0: पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
1: म्हणूनच म्हटलं ना पंक्तीमध्ये कसं हवं तेवढं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचा एक प्रकार नाही का, तेच पाण्याच्या बाटल्यांचं. एक एक घोट घेतात लोक आणि बाटले फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
0: अगदी खरंय.
1: काय शर्वरी मॅडम, बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे? हा मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही, तूच भटकत असतोस.
1: हॅलो, मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो. कळलं?
2: तेच ते, कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा, मज्जा असते एका माणसाची.
0: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी, राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग, जाऊ दे. पण रोहित दादा, मी काय म्हणते, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेले संस्कार विसरलास का?
1: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ, पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे, आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: माझ्या दादूल्या, पण हे काय, तू अर्धाच पहिला का बरं भरून दिलाय?
1: सांग सांग सुखदा, सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा, नवीन काही प्लॅन, काही खरेदी, कपडे, दागिने, कुठे टूर बी राखताय की काय?
0: अजिबात नाही, यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
1: ए, हा शब्द ना ह्याच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा, सांग याला, मला हा शब्द माहितीये की नाही ते.
0: शाबास, येस.
2: अरे काटकसर म्हणजे
1: म्हणजे म्हणजे काय काय?
2: थांब ना. हा, गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर,
0: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं.
2: तेवढं मात्र सांगू नकोस.
0: अगं
2: अगं, जे लागतो ते लागतोच ना. म्हणजे कपडे, शूज, ऍक्सेसरीज, थोडस मेकअपच सामान, आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस.
1: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं थोडं असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
2: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासचं काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराना डायलॉग मारायचा आहे?
1: काय,
2: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
1: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग अच्छा या अचानक भेटीचा हेतू काय.
2: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना ग.
0: देते देते. हे बघ, मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
2: आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळतं, फक्त 160 रुपयाला पाकिट.
0: अगं आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
1: हे घ्या भडंग. पण शर्वरी, आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नकोस.
0: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय?
2: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
1: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
2: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. डिडिंग डिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
1: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे. आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
0: शर्वरी, मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
2: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
1: ए मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
0: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
2: चलताय ग मज्जा बस.
1: सुखदा म्हणते रे खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
2: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
0: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
1: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बर काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
0: तुला आता वाटलं असेल झालं, आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू. पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
2: तू अगदी मोहितच्या आईसारखं बोललीस. हा, पैसे आहेत म्हणून उधळू नये.

0: स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
1: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळपट्टी नको.
2: सुखदा आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर. कोण शर्वरी?
0: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही पण
1: नाही म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं.
2: शर्वरी मी काय म्हणतो तुला बोनस सेलिब्रेट करायचा आहे ना आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय.
1: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या दोन चार साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
0: किती बेस्ट आयडिया ही. हो ना माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
2: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवले तरी चालेल.
0: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
1: शर्वरी आहेच गुणांची.
0: येस
1: समजावून सांगितलं ना की सगळं पटत तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे
2: सुखदा तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल. मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे. मैं नाचू या गाऊ.
0: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
1: वा वा शर्वरी क्या बात है. याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की. तसं हे वाक्य आहे तुझं.
2: चला नवरा बायको युती मोडीत निघून दणंद भावजय युती झालेली आहे. म्हणजे आपण इथून काढता पाय येते.
1: नको नको रे रोहित रुसू नको. रुसला मजवरती गरोहित रुसला मजवरती.
0: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
2: आणि मग एकाच साडीतून शिवलेले दोन सेम सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड बाजवायला जाऊ.
0: दादा बँड वाला नाही त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग नाही अपडेटेड. दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
2: अच्छा म्हणजे ते तसं रेशमी सलवार कुर्ता झाली का.
1: कुर्ता घालून बघण्याची

श्रोत्या कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर लाईव्ह डायलिंग कार्यक्रम असणार आहे. मालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415149 आणि 0245415130. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण मस्कर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यातील काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं. बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. ऍडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ऍडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत.
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला, ज्या समाजाला हा कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलंसुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
0: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 पासून लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
1: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्यायसंहिता

0: आयएनएस झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत, तर त्यांनी मिळून हा एक विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 मध्ये त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 पासून हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलंय ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
0: या कायद्याअंतर्गत बालक हा 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं, म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक वर्षाचे असतात, म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेले जी मुलं असतात, मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर, म्हणजे हा आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे. म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो, फक्त मुलीच नाही. तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
1: मॅडम, 2012 पासून पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, तर त्याविषयी काय सांगाल?
0: 2018 मध्ये नवीन सुधारणा करणे, कारण 2012 नंतर असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे सिरियस केसेस झालेले आहेत की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो, लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत, तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये, आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं. का तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून ही अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं, हत्या केली जाते. तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या, सजा शिक्षा दिल्या जायच्या, त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्त देण्याचं त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतो, आजीवन कारावास सुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणा अंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा, त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत. आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून, आईस्क्रीमचं आमिष दाखवून अशी मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लागू लादून दिलेली आहे की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे, कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली, आता नरसापूरचीच ताजी घटना आहे की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ

0: होतो की याला मृत्यूदंडाची सजा द्या, तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो. तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत, बाल लैंगिक शोषण, तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंट मध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्श झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्यासोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून, कधी कधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्याने सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्याने ती बालक व्यथित झालेला आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो की ज्याच्यामध्ये पनिशमेंट आम्ही पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट म्हणजे हा छळ, हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये की त्याला एक थोडस गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार की हे जेव्हा त्यांच्यासोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसं बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील. त्याला अग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो की आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा जो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात किंवा जी जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, अग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अति गंभीर आहे, अग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जावी. हा तर हे अशा केसेस म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतः सुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखाद्या ज्यांच्या बरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ फील करू शकतात अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम, बऱ्याचदा काय होतं अत्याचार झालं ना की कुटुंबांना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा

0: घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
1: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरण आहेत, घटना आहेत, हे याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची, तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक, आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याची ज्याचा आपल्यावरती उपकार आहे, तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते, त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल. या भीतीपोटी बरेच तक्रार दाखल करण्यात येत नाही, म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असते की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी, किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात, तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडंसं समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा, आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रीतसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
0: मॅडम, लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
1: हो, नक्कीच. जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं, आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते, आणि त्या भीतीपोटी बालक पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली, किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल बोलकं मूल, खेळकर मूल, अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
0: श्रोते, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415429 आणि 45151430. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते, म्हणजे कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
1: पोलिसां आता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे, म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्या समोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तो त्यांनी युनिफॉर्म मध्ये नसावं, सिव्हिल ड्रेस मध्ये त्याच्याशी चौकशी करावी.

असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्स मध्ये आहे. ते जे आहे एएसआय दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्यावरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे. सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते. त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असणं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे

0: असणं गरजेचं आहे आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा ना.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा काय, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी विजयकुमार स्वाम बोलतो, बस्तवा तालुक्याचे जिल्हा कोल्हापूरचा.
1: प्रश्न विचारा आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना, त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बरं, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे, पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे. रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो. हा, नमस्कार.
3: हा,
1: रेडिओ संचाचा आवाज थोडा कमी कराल का? प्रश्न विचारा आपला.
3: हॅलो. नमस्कार सर.
1: हा, नमस्कार, बोला.
3: जर मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो.
1: बरं, अकोला महाराष्ट्रावरून. प्रश्न विचार आपला.
3: ती नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
1: नांदेडची मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत, कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे आणि पुराव्याचे महत्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे जवळ लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील, सीसीटीव्ही फुटेज असेल, तर हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत. आणि ह्याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीने स्वतःच असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो. आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूम मध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसूनही या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाल जे आहेत बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात, एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून ते बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: फोन घेऊया आपण. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार. हा, प्रश्न विचारा आपला.

0: हेलो हेलो हेलो
1: हेलो
0: हाँ बोला, आपला प्रश्न विचारा.
1: मी लातूरहून बोलतोय.
0: बर,
1: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारते, 2 वर्ष झालं, तिला न्याय भेटत नाहीये. त्याच्याबद्दल काय मॅडम, काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का?
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत, आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे, आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत, प्रत्येक तालुका, जिल्हा कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे. तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एड मधून पॅनल ऍडव्होकेट दिले जातील, जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तसे जर पीडिताला चक्र मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात, आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा, विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट सगळीकडे असतं. तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा, आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ऍडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
2: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढत आहे, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
0: हा, बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बाल कल्याण समिती समोर पाठवलं जातं, आणि जर त्यांचा गर्भ, त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बाल कल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलीही न्यायव्यवस्था किंवा ही जी बाल कल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच, उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटल सारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असो, ज्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर 2 डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे. आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे, ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला, तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन, म्हणजे सर्कमस्टॅन्स काय आहे, घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
2: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हा, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव, पत्ता सगळं दिलं जातं. पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही, तिथे अ ब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो, आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं, आणि इतर घटना मग नमूद केली जाते, आरोपीचं नाव दिलं जातं, किंवा प्रसार माध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
2: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरण घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते, म्हणजे आम्ही आमच्या ट्रायल मध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी, लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल

0: गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून, तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरण याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट द्यायचे असतात तर ते रिपोर्ट लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही, कारण अनेक प्रकरण अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाही, तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं, पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतं ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली एका वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडस पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी हे म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते बालक पण ते कुटुंब पण मानसिक दृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं ही फार मोठी गोष्ट आहे, कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो. कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे, तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी. वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात, तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समिती समोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात ते जे काउन्सिलिंगचं काम करतात, किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडस हील होईल म्हणजे ते थोडस विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडस त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही, पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली, त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं.

0: होतं आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं गेलं होतं, पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिसकॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं, बंधू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार म्हणजे एक मंद मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोतेहो, आज 2 जून मराठी हिंदी चित्रपट नाटक दूरचित्रवाणी वरील मालिका अशा अनेक माध्यमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे आणि नावाप्रमाणेच आनंदी आणि प्रसन्न असणारे अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस. त्यांनी अभिनय केलेल्या बालगंधर्व या चित्रपटातलं हे गीत ऐकूया. आनंद अभ्यंकर यांना विनम्र आदरांजली.

बालगंधर्व या चित्रपटातले हे गीत आपण ऐकलत आनंद भाटे आणि सहगायकांच्या स्वरात. शब्द होते स्वानंद किरकिरे यांचे आणि संगीत कौशली नामदार यांचं. श्रोते आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांनी गायलेलं धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत वसंत देसाई यांचं.

भालू या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आणि चित्रपट सुवासिनी.

मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया याच रचनेचं आणखी एक गीत. शब्द ग दि माडगुळकर यांचे, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले. चित्रपट सुवासिनी.

0: गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, त्यानंतर 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली. या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे. शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते, यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
2: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक

0: योजना के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं। छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है। ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता। लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न क्षेत्रों में उच्च शिक्षा प्राप्त की है।
1: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या। म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं। म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं। या भेटीत म्यानमारचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत। भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत। कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत। गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं आहे। हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील। तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील। गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे। इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे। गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे। इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा। रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे। दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता, मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या। तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करायला सांगण्यात आलं होतं। ज्यांनी केवायसी केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं।
2: 60,00,000-80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष

0: निकष पूर्ण पार करतात, ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही।
1: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल, मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले। मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली। रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं। मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे। विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे। या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026ची अधिसूचना जारी केली आहे। या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे। इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे। थायलंडच्या बुसानान उम्बारुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं। मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला। पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला। लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल। ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत। ठळक बातम्या पुन्हा एकदा। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न। शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनवणे। मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात झाली। राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवण्यात आली। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी BLO ना मतदार मॅपिंगचं काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऍपच्या माध्यमातून मतदारांचा शोध घेऊन यादीतील त्रुटी दूर करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं। वन्यजीव आणि निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग अनुभव उपक्रम विशेष आकर्षण ठरला। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला। घनदाट जंगलातील मसाण्यांवर रात्रभर बसून वन्यजीवांचं निरीक्षण करण्याचा अनोखा अनुभव सहभागी पर्यटकांनी घेतला। द विवाह प्रतिबंध मोहिमेअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त कारवाईत एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं। राज्य सेवा हक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली। शासकीय सेवेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याच्या दृष्टीनं त्यांच्या नियुक्तीकडे महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिलं जातं। ग्रामीण स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेमार्फत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून 26 ग्रामपंचायतींना बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं. घराघरातून कचरा संकलन, त्याचं वर्गीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी ही वाहनं उपयोगी ठरणार आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या

उपमुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. शेतमालाची वाहतूक आणि शेतीच्या कामांसाठी बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. याचवेळी आयोजित जनता दरबारात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई केवायसी मोहिमेलाही या महिन्यात गती मिळाली. पात्र शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी ई केवायसी पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन माध्यमातून प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान मे महिन्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उष्णतेची तीव्र लाट. अमरावती जिल्ह्यात तापमानानं 46.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. सलग अनेक दिवस तापमान 45 अंशांच्या पुढे राहिल्यानं जनजीवन प्रभावित झालं. भारतीय हवामान विभागानं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दुपारच्या वेळेवर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला, तर नागरिकांच्या मोबाईलवर सतर्कतेचे संदेशही पाठवले.

अंतर्गत ई केवायसी मोहिमेलाही या महिन्यात गती मिळाली. पात्र शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी ई केवायसी पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन माध्यमातून प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान मे महिन्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उष्णतेची तीव्र लाट. अमरावती जिल्ह्यात तापमानानं 46.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. सलग अनेक दिवस तापमान 45 अंशांच्या पुढे राहिल्यानं जनजीवन प्रभावित झालं. भारतीय हवामान विभागानं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दुपारच्या वेळेवर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला, तर नागरिकांच्या मोबाईलवर सतर्कतेचे संदेशही पाठवण्यात आले. या कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी अमरावती पोलीस विभागानं अभिनव उपक्रम राबवला. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना बॅटरीवर चालणारी एअर कूल्ड जॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे 150 जॅकेट्सचं वितरण करण्यात आलं. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्याने त्याचं विशेष कौतुक झालं. मर्दी रोडवरील घाटखेडा तलाव परिसरात उन्हाळी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या 4 बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मित्रांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही गाळात अडकून पाण्याखाली गेल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. चांदूर रेल्वे तालुक्यातील दहीगाव इथं 7 फूट लांबीचा अजगर आणि त्याची 10 अंडी सुरक्षितपणे वाचवून वनविभागानं त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं, तर दुसरीकडे शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात एका बिबट्यानं शिरकाव केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभाग, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुमारे 4 तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. या घटनेनं वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिन्याच्या अखेरीस वातावरणात अचानक बदल झाला. अचलपूर, तिवसा, रेवसा आणि अमरावती शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीची नोंद झाली, विजेच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आणि किरकोळ नुकसानही झालं. मात्र तीव्र उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनवणे.

श्रोते आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

व्ही व्ही साठे यांचं गाणं आपण ऐकलं, रंजना जोगळेकर यांच्या आवाजात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाभ बोरकर यांचं गीत गोविंद पोवळे यांच्या आवाजात.

गोविंद पवळे यांनी गायलेली बाभ बोरकर यांची रचना आपण आताच ऐकलीत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होतोय. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: विचारपूर्वक विषय निवडून चित्रपट करणारी देखणी अभिनेत्री म्हणजे अपर्णा सेठ ती निर्माती आणि दिग्दर्शक म्हणूनही चांगलेच गाजले. तिच्या चित्रपटांच्या कथा स्त्री भोवती असतात, पण त्यातील स्त्री ही अगतिक किंवा बिच्छारी मुळीच असते. अत्यंत सूक्ष्म भावतरंग ती टिपते. फार मोठं स्टेटमेंट करायचा तिचा अट्टहास नसतो, तरी समाजातील विरोधाभास टिपायला ती मागे पुढे पाहते. तिच्या चित्रपटातील परिसर सुंदर असतो, पण तिला जे मांडायचं आहे ते नुसतं पोशाखी किंवा दिखाऊ नसतं. तिचे बहुतेक चित्रपट हे तिने स्वतःच लिहिलेले असतात. कदाचित त्यामुळे देखील चित्रपटामध्ये शांतता देखील बोलकी असते. तिच्या चित्रपटाविषयी बोलणार आहे त्यात तिचं लेखन आणि दिग्दर्शन या दोन्हीचं कौशल्य स्पष्ट जाणवतं. साधी कथा, सशक्त आशय, जबरदस्त अभिनय, बोलकी देहबोली, क्वचित निःशब्दातूनही खूप सांगणारे संवाद, हे कसं काय ऐकत. मिस्टर आणि मिसेस अय्यर त्या नितांत सुंदर चित्रपटाची कथा देखील साधी सरळ आहे, तरी प्रेक्षकांचं मन कसं जिंकून घेऊ शकते. मिस्टर आणि मिसेस अय्यर फिल्म आहे साधी बस प्रवासातली गोष्ट. मी मगाशी सांगितलं तसं जगमगीत सेट नाही, फॅन्सी कपडे पत नाही, पोटात खड्डा पडेल असा सस्पेन्स किंवा भडक नाट्य नाही, तरी कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवते. या प्रवासातून तिने समाजातील कठोर वास्तव कलात्मक रीतीने मांडलंय. पार्श्वभूमी आहे हिंदू मुस्लिम दंगे. एका गावात मुस्लिम वस्ती जाळण्याचा राग येऊन एक टोळकं जाळपोळ करत सुटत. प्रवासाच्या पार्श्वभूमीवर जगामधले हिंसक दृश्य दिसतात. डॅनियल पर्सचे मारले जाणे, 9/11, गुजरात दंगे, इराक युद्ध आणि त्यामागे झाकीर हुसेनचा तबला स्थितीचं गांभीर्य तीव्र करतो. बसमध्ये दोन माणसं जवळजवळ बसलेले असतात. बस कलकत्त्याला जात असते. मीनाक्षी अय्यरचं काम कोकणा सेन शर्माने केलंय. ती आपल्या छोट्या मुलाला घेऊन बसलेली असते. तिच्या शेजारच्या तरुणाला राहुल भोसले काम राजा चौधरीला तिचे नातेवाईक सांगतात की तिच्याकडे लक्ष द्या.

0: ती पक्की कट्टर तमिळ ब्राह्मण स्त्री असते. नावावरून तो कोण हे माहीत नसते आणि तशी गरजही नसते. तो अगदी सोफिस्टिकेटेड तरुण असतो, वन्यजीव फोटोग्राफर असतो. प्रवासात दोघे कमीच बोलतात. ती त्याच्या हातून पाणी पिते. जरा वेळेने तिला कळते की तो मुस्लिम आहे. ते शहर ते जंगल येतं. काही हल्लेखोर बसवरे घुसतात. लोकांच्या धर्माची शहानिशा सुरू होते. म्हाताऱ्या जोडप्यातील पुरुषाला भोसकलं जातं. दरम्यान माणसं या दोघांच्या सीट जवळ येतात. जे प्रतिकार करतात त्यांच्या पॅन्ट खाली करून बघितलं जातं की हिंदू आहे की मुसलमान. पण हल्लेखोर जवळ येतास ती मुलाला शेजारच्या मांडीवर देते आणि दंगेखोरांना सांगते मिस्टर अँड मिसेस अय्यर. रात्री ती बस एका ठिकाणी थांबते. हल्लेखोरांची भीती आणि गोंधळ बसच्या बाहेर सुरूच असतो. तो तिला सांभाळत असतो, बाळाला कवटाळत असतो. उजाडता उजाडता तो बाळाचे आणि तिचे खूप सुंदर फोटो काढतो. दोघात एक अबोल बंध निर्माण होतो. अर्थात तो त्या साऱ्या घटनेचाच परिपाक असतो. अखेर वास्तव स्वीकारणं अपरिहार्य असतं. कलकत्त्याला तिचा नवरा म्हणजे खरा अय्यर आलेला असतो. त्याला ती राजाची खरी ओळख करून देते, जहांगीर चौधरी म्हणून. आणि तिच्या मनातील धार्मिक कोलाहल शांत होतो. माणुसकीची संवेदना प्रभावी ठरते आणि ती आपल्या पतीबरोबर घरी जाते. बस एवढीच कथा, पण मनाचा ठाव घेणारे.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षर रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजता आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत संकरित भात बीजोत्पादन याविषयीची माहिती. याचं वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, इतर भात जातींचं बियाणं तयार करण्याच्या पद्धतीपेक्षा संकरित भात बियाणं तयार करण्याची पद्धत ही पूर्णतः वेगळी आहे. संकरित भात बियाणं दरवर्षी बदलणं जरुरीचं असतं. संकरित बियाणं 2 भिन्न वाणांच्या संकरातून तयार केलं जातं. त्याची वैशिष्ट्य अशी आहेत, 50% फुलोऱ्याचे दिवस असतील तर मादी वाण हे 85-90 एवढं असतं आणि नर वाण हे 95-100 आर एवढं असतं. उंची ही 70-75 सेंटीमीटर ही मादी वाणाची आहे तर नर वाणाची 90-95 सेंटीमीटर. लोंबीचा जो प्रकार आहे तर मादी वाणाचा 1/3 लोंबीचा भाग शेंडे पानात राहतो. नर वाणाची लोंबी पूर्णतः बाहेर येते. ताण्यांची संख्या प्रति लोंबी 170-180 ही मादी वाणाची आहे तर 125-130 ही नर वाणाची आहे. लोंबीची लांबी ही 21-22 सेंटीमीटर मादी वाणाची आणि 22-23 सेंटीमीटर ही नर वाणाची आहे. दाण्याचा जो प्रकार आहे तर मादी वाणाचा दाण्याचा प्रकार हा लांबट बारीक असतो आणि नर वाणाचा हा लांबट जाड असतो. पराग कोश हे मादी वाणाचे पांढरे सुरकुतलेले असतात आणि नर वाणाचे पिवळे आणि फुगीर असतात. परागकण हे मादी वाणाचे वांज म्हणजे नपुसक असतात आणि नर वाणाचे क्रियाशील असतात. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळतं. खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. संकरित भात बीजोत्पादन प्रक्षेत्र हे इतर भात जातींच्या प्रक्षेत्रापासून 100 मीटर दूर असावं किंवा लगतच्या 2 प्रक्षेत्रातील भात जातींच्या फुलोऱ्यामध्ये 20-25 दिवसांचा फरक असावा. प्रक्षेत्राची निवड करताना शक्यतो पूर्वीच्या हंगामात भात पीक घेतलेलं नसावं किंवा रोपवाटिका तयार करण्यापूर्वी प्रक्षेत्राला पाणी देऊन शेतात पडलेलं भात उगवून घ्यावं आणि हलक्या लोखंडी नांगरानं नांगरणी करावी. ढेकळं फोडून माती भुसभुशीत करावी. नंतर 120 सेंटीमीटर रुंद, 10-15 सेंटीमीटर उंच आणि उतारानुसार

0: नुसार आवश्यक तितक्या लांबीचे गादी वाफे तयार करावे. एक गुंठा क्षेत्राच्या वाफ्यांना अर्धा टन याप्रमाणे शेणखत अथवा कंपोस्ट द्यावं. एक हेक्टर क्षेत्राला पुरेशी रोपं मिळवण्यासाठी 0.10 हेक्टर क्षेत्रामध्ये रोपं तयार करावीत. पेरणीसाठी उत्तम प्रतीचं आणि चांगला रुजवा असलेलं बी वापरावं. 3% मिठाच्या द्रावणात बियाणं बुडवून द्रावणावर तरंगणारं बी काढून टाकावं. तळाशी राहिलेलं जड बी स्वच्छ पाण्यानं 2 किंवा 3 धुवावं आणि सावलीमध्ये 24 वाळवावं. नंतर 1 किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम या प्रमाणात थायरम जोडावं. 1 हेक्टर संकरित भात बीजोत्पादनासाठी मादीवाणाचं 15 किलो आणि नरवाणाचं 5 किलो बियाणं वापरावं.
1: संकरित भात बीजोत्पादन याविषयीची माहिती आपण आत्ताच ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. या माहितीचं वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. एक निवेदन, शेतकरी बंधू भगिनींनो, माझा वार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. उद्या बुधवार 3 जून 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानचा विषय आहे भात लागवडीच्या विविध पद्धती. या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉ भरत कुशारे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी म्हणजे उद्या सकाळी 11:30 ते 12 या वेळेत फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल उद्या संध्याकाळी 7:30 आणि शुक्रवारी दुपारी 3:10 डीटीएच वाहिनीवर पुनःप्रसारित केला जाईल. तेव्हा अवश्य फोन करा उद्या सकाळी 11:30 ते 12 या वेळेत. 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातो. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं पेरिमेनोपॉज, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस जे खूप महत्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय, मग हार्मोन्स सगळे टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, त्यातही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात. नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते, काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरी सुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो माणूस, घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन, हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनी मार्ग जो असतो, योनी मार्गामध्ये खूप कोरडा

0: पण यायला लागतो. त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमध्ये जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्वाचा सिम्पटम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात. आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशा प्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात. याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनास्टस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या

0: पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेल जन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालीचे, पिशव्या, कप, कपड्यांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.

नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विद्या खांडवे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम संगती होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता बाहेर.

0: हत्यारांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 3 वाजतात, थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार। कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न। इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल। आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोने जप्त। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला। मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं। तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं। त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या। तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं। त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले। अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल, मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल, पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे। जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू।
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली। यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची

तातडीने पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईन उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारोफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पुन पावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4-8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवली त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये

आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार, या व्यवहारांचे मध्यस्थ, मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

तीन वाजून 10 मिनिट आणि 30 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त होते. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान डीटीएच उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करत आहोत.

0: उदित नारायण, सोनू निगम, अलका याज्ञिक आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. अजनबी या चित्रपटासाठी संगीत अन्नू मलिक यांचं होतं.
1: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचा रोगतज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 5 जून रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

शंकर महादेवन, कविता कृष्णमूर्ती आणि सहकलाकारांनी गायलेलं पुकार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मजरूह यांच्या गीताला ए आर रेहमान यांचं संगीत होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांचं गीत सिलसिला है प्यार का, या चित्रपटासाठी संगीत जतीन ललित यांचं.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी

0: @gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
1: आवड बळीराजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
0: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
1: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
0: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

कार्यक्रमातलं अंतिम गीत रंगीला या चित्रपटातलं आशा भोसले आणि आदित्य नारायण यांच्या आवाजात. महबूब यांच्या गीताला ए आर रहमान यांचं संगीत आहे.

रंगीला या चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. युओवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा

सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो, पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेल्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाहीये. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागसता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते. म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टी व्ही समोर बसायचं, एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टाल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडस दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टाल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा

खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टॅल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याच वेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टॅल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टॅल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

ठिकाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

या भारत भूमीवर न धन्यतो नरा साऱ्या जग भर उभारला रे झेंडा।

धन्य भगवती काच्य तोरो दैवाला जोरगा असली ही पोरा आई बापा चावा।

जमा त्याने ताजीचा न डोक्याला होता पागोटा लाल रंगाचा अंगात अंगरका होता नखाचा न हातामध्ये नखाचे सर्व राजकीय हक्क होता. म्हणून मला काय म्हणायचं आहे त्या फक्त या गंगूचार लग्ना

पुरुषोत्तम पाटील आणि सहकलाकारांनी सादर केलेला पोवाडा आपण ऐकला. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

जीवनगौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक आणि पठ्ठेबापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था वाळवाचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकू शकाल. 6:50 निरंतर स्वरलहरी आकाशवाणीच्या 90 पूर्तीनिमित्त मान्यवरांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम. आज यामध्ये मुकुंद पटवर्धन यांचं मनोगत. प्रादेशिक बातम्या 7:00. वृत्तविशेष 7:15. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा कार्यक्रम. एक गाणे ताजे तवाने रात्री 8:00. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:15 हिंदी भक्तिगीत प्रसारित होतील. समाचार संध्या 8:45. 9:00 News@9 ही बातमीपत्र. स्पॉटलाईट आपण ऐकाल 9:15. मनी टॉक हा कार्यक्रम 9:30. 9:45 मंथन हा कार्यक्रम. रात्री 10:00 श्रोत्यांच्या आवडत्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:30 नीलाक्षी जुळेकर यांचं गायन राग बिहाग आम्ही प्रसारित करू. उद्या बुधवार दिनांक 3 जून 5:50 आमची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल. 6:05 गिरवाणवाणी यामध्ये शिवपंचाक्षर स्तोत्र प्रसारित होईल. भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:10. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात खरीप हंगामासाठी योग्य जातींची निवड ही संकलित माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात रजोनिवृत्ती याविषयी डॉ पूनम नार्वेकर यांनी केलेलं मार्गदर्शन याचा तिसरा भाग आपण ऐकू शकाल. परिसर 6:50 यामध्ये सृष्टी रसायन आणि आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांनी सांगितलेल्या माहितीचा तिसरा भाग प्रसारित होईल. कार्यक्रमांची रूपरेषा 6:55. 7:00 सुविचार. एक गाणे ताजे तवाने 7:20. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25. त्यानंतर गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकू शकाल. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी 8:40. 8:55 निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात पी ए मुळे यांचं मनोगत. 9:00 लखलख चंदेरी यात मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा प्रायोजित कार्यक्रम. क्रीडांगण या कार्यक्रमात 9:15 मैदानी खेळाचे प्रशिक्षक एस एल पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल. भावधारा 9:30. 10:00 मराठी चित्रपट संगीत. सामुदायिक गायन पाठ 10:15. एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30. 11:00 गाता रहे मेरा दिल आणि भावगीतांचा कार्यक्रम भावधारा 11:40. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांच्याशी साधलेला संवाद आणि शिवराज्याभिषेक एका दिनाच्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती डॉ वृषाली भोसले यांचं भाषण. 1:05 गीतवहार. मराठी राष्ट्रीय बातम्या 1:30. 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा 1:45. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. दोपहर समाचार 2:15 नादब्रह्म या कार्यक्रमात 2:30 अद्वैत गाडगीळ यांचं सतारवादन राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:00 ही

0: हिंदी चित्रपट संगीत युवावाणी 5:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 राम महामुनी आणि सहकलाकारांनी सादर केलेलं संगीत भजन. संस्कृत मधल्या बातम्या 6:20 कार्यक्रमांची रूपरेषा 6:30 संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या अर्थविशेष 7:15 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात 7:30 सेंद्रिय शेतीत गोपालनाचं महत्व नितेश ओझा यांच्या धनश्री केरीपाळी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग 8:05 राष्ट्रीय बातम्या भावधारा 8:15 8:45 समाचार संध्या 9:00 News@9 9:15 स्पॉटलाईट चर्चा का विषय है हा कार्यक्रम 9:30 रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत नादब्रह्म या कार्यक्रमात 10:30 ऋषिकेश बोडस यांचं गायन राग छायानट आम्ही प्रसारित करू. ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: नमस्कार श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था तालुका वाळवाचे अध्यक्ष तसंच अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान हे जे देशव्यापी ही संघटना आहे त्याचे समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील सर. सर आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला थोडंसं आपल्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे गेलं त्याच्यानंतर आपलं शिक्षण कुठे झालं आणि आपलं गाव कोणतं याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल.
2: माझं बालपण जनरली सांगलीमध्येच गेलं.
1: बर.
2: माझं शिक्षण आपल्या आरवाडे हायस्कूल पर्यंत जुन्या 11वीपर्यंत झालं
1: आणि
2: कॉलेजही माझं जे कॉलेज झालं कारण माझे भाऊ आणि भाऊजी दोघंही शिक्षक होते त्यामुळं मी त्यांच्याजवळ त्यांनी मला शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणातून मी पुढं आलो. त्यानंतर मी सर्व्हिसला लागलो PWD मध्ये आणि त्यानंतर रिटायर झालो मी 2014 आणि 14 माझ्या डोक्यात लक्षात आलं की हे ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न फार मोठा बिकट आहे कारण ज्यावेळी आम्ही हा आमच्या कामानिमित्त फिरत होतो त्यावेळी काही ज्येष्ठ मंडळी येत होती ती येत असताना त्यांच्या काही समस्या काय महिलांच्या समस्या ज्यांचे मालक वारल्यात ज्यांची मंडळी वारल्या अशा लोकांचे प्रश्न आम्ही बघितले तर फार बिकट आहे. मग त्याचवेळी आम्ही ठरवलं होतं की आपल्याला हे ज्येष्ठ नागरिकांचं काम करावं लागेल.
1: बरं सर ही संघटना जेव्हा आपण स्थापन केली त्यामागचा थोडक्यात तुम्ही आता उद्देश सांगितलेलाच आहे आणि स्थापनेच्या वेळी ती सदस्य संख्या किती होती आणि आता त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची सदस्य किती आहे.
2: मी माझ्या गावातनं सुरुवात पठ्ठेबापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था म्हणून रजिस्टर केली.
1: बर.
2: त्यावेळी संख्या होती 1,750 लोकांची गावातल्या आमच्या.
1: अरे बाप.
2: ज्येष्ठ नागरिकांची आणि त्यावेळी आम्हाला गावात विरघोळाही मिळालं. विरघोळातून आम्ही एक अँब्युलन्स एक सगळ्या लोकसहभागातून खरेदी घेतली. परत प्रत्येक वर्षाला आम्ही आता सुद्धा आम्ही ज्येष्ठ सर्व गावासाठी पाणपोळी चालवतो. एक दोन महिने उन्हाळ्याची सुट्टी असते ती यात्रा असते त्यानिमित्तानं काय आरोग्याची शिबिर घेतले जातात.
1: सर प्रत्येक संघटनेचं एक मीटिंगचं शेड्यूल पण असतं तर तुमची जी संघटना आहे त्याचं साप्ताहिक किंवा मासिक काही मीटिंग्स वगैरे तुम्ही घेता का त्याबद्दल काय सांगाल.
2: आमची प्रत्येक आठवड्याला मीटिंग असते आमच्या पठ्ठेबापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थेची.
1: बर.
2: परंतु आता त्यानंतर आमच्या संघटनेचं दुसऱ्या ज्या बाहेरची संघटना आहेत म्हणजे आता अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान ही देशभर काम करते. हे आमच्या लक्षात आलं की ह्या संघटनेबरोबर आपण जरी झालो तर सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी ही संघटना काम करू शकेल.
1: बरं सर आता ही जी संघटना आपण वाळव्याला चालवता तर त्या संघटनेमार्फत कोणकोणते सण तसं संमेलन साजरे करण्यात येतात याबद्दल काही माहिती देता येईल.
2: त्यामार्फत आपण काही शिबिरं चालवतो. आरोग्य शिबिर महत्वाचं असते. काही तरुण मुलांना बरोबर घेऊन रक्तदान शिबिर चालवतो. डोळ्याचे ऑपरेशन बऱ्याच लोकांच्या जवळजवळ आमच्या ह्या प्रमाणात 700-800 लोकांचे ऑपरेशन आतापर्यंत आम्ही मोफत डोळ्याचे ऑपरेशन केले गावातलेच.
1: बरं.
2: काही आसपासच्या गावातली अशा प्रकारे तो काही लोकांना कानातली मशीन दिलेले आहेत काही संस्थेचे कॉन्टॅक्ट करून काहींना आपल्या ज्यांना अजिबात काही पातळी नाहीत अशा अगदी गरीब घरांना पातळ्या. परवा थंडी पडली थंडीत काही आपल्याला ही देता आला आम्हाला रगी आम्हाला काही थंडीतले ज्याला खरी गरज आहे अशा माणसांना थंडीत ती देऊ शकलो असे उपक्रम आम्ही राबवतो.
1: अच्छा सर आता या संघटनेमध्ये आपल्या मला वाटतं जवळजवळ आपण 1,750 सदस्य आहे असं म्हणालात तर ह्या आपल्या गावासाठी पण आपण बरंच समाजकार्यही केलं असेल तर त्या समाजकार्याविषयी काय सांगाल.
2: गावातली संपूर्ण देवळं स्मशानभूमी घाट ही आम्ही स्वच्छता अभियान राबवतो.
1: बर,

0: आणि त्यामुळं लोकांच्या संदेशी तोरणाच्या जातो की हे आपल्या ह्या गावासाठी कसं राबायचं असतं, आणि ह्यामुळं तोरणाई सुद्धा ह्या कामात उत्तम प्रकारे काम करते.
1: अच्छा.
0: त्यानंतर आरोग्य विभागासाठी आपल्या अँब्युलन्स गाडी ही आम्ही जी घेतली ती पूर्ण त्या तालुक्यासाठी आम्ही तिचा वापर केला, आणि त्याचा वापर आम्हाला जो कोरोना काळ गेला त्यावेळी इतकं वाईट मला वाटलं की काही माणसं गेली काही माणसं परत सुद्धा आली नाहीत. जी जी माणसं आम्ही हातानं त्या गाडीत चढवली काही माणसं आली नाहीत. त्याचं इतकं कोरोना काळात फार मोठा त्याचा आपल्याला हे करता आलं. तसंच आम्ही दुसरा एक उपक्रम राबवतो, आपल्या सुना आहेत, आपलं घरगुती भांडण असतं सासवा सुनांचं, कारण आमचे ज्येष्ठ नागरिक महिला बऱ्याच येतात, त्यांची तक्रार असते की सासू बाबा आमचे सुनबाई असे म्हणतात, सासू म्हणतात अहो सुनबाई आमच्या असे म्हणतात. आम्ही विचारला की सुनबाई काय काम आहे, तर आपले आवाज सासूबाई असे करतात. मग त्यासाठी आम्ही काय केलं, सासवा सुनांची एक आम्ही कार्यक्रम घेतला, फक्त तिथं सासू आणि सुनानं द्यायचं, आणि त्या सासूला सांगितलं की तुम्ही सुनेकडून तुमची काय अपेक्षा आहे, ती सांगणार माझ्या अशा अशा सुनेकडे असं माझ्यावर असं वागावं. सुनेनं विचारलं तुझी सासूपासून काय अपेक्षा आहे, असं विचारल्यानंतर तिने सांगितलं की माझी अपेक्षा अशी अशी आहे. असं ज्यावेळेस वाटलं त्यावेळेला बराचसा आम्हाला अनुभव असा आला, बरीचशी घरं अशी झाली की शांततामय जीवन जगायला,
1: म्हणजे आपसातले मतभेद तुम्ही दूर केले,
0: दूर करण्याचा प्रयत्न केला थोडा.
1: बरं, हे एक चांगलं आहे. सर, आता जिथपर्यंत आपण नोकरीत असतो तिथपर्यंत आपलं खूप बिझी लाईफ राहतं, पण जेव्हा एकदा माणूस रिटायर झाला की त्याचं पूर्ण लाईफस्टाईल म्हणजे दैनंदिन सगळं दिनचर्याच त्याची चेंज होत असते, तर वृद्धांसाठी आपण त्या खास वृद्धांसाठी राबवलेले उपक्रम किंवा काही योजना असतील तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आज कसं झालं, आज रिटायर झाल्यानंतर आमच्या घरी मंडळी असल्यामुळे मंडळींचं सहकार्य आम्हाला जास्त, आणि मंडळी सहकार्य असल्याशिवाय आम्ही बाहेर पडू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे आज आम्ही राज्यभर फिरतोय, संपूर्ण जिल्हा पालता घातला. ह्या सांगली जिल्ह्याचाही अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे ह्या अर्थक्रांती जशनागी जीवन गौरवाच्या माध्यमातून. हे करत असताना आमच्या लक्षात असं आलं की लोकांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठा आहे, आर्थिक प्रश्न फार मोठा आहे, ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न आम्ही आमचा चालू आहे.
1: बर सर, जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हा वाळवाचे आपण अध्यक्ष पण आहात, पण आपण अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाचे समन्वयक सुद्धा आहात, तर याच्याशी आपण कसे काय जुळलात, आणि ही देशव्यापी अभियान जे आहे ते कधीपासून सुरू आहे याबद्दल विस्तृत काय सांगा?
0: ज्येष्ठांच्या संघटना चालवत असताना ह्याच्या अगोदर आम्ही एका संघटनेत सामील झालो होतो, 2-3 वर्ष आम्ही त्या संघटनेत काम केलं. त्या काम केल्यानंतर मला हे एक अर्थतज्ञ अनिल बुकेल साहेबांचा एक फोन आला की तुमचं काम आमचं चांगलं आहे तर तुम्ही आम्हाला जॉईन होईल का, म्हणून आम्ही त्यांचं लातूर जिल्हा हे त्यांचं गाव, त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं तिथं, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, आणि चर्चा केल्यानंतर माझ्या निदर्शनात असं आलं की हा डाटा जो आहे 5 मागण्या जे केंद्राला त्यांनी दिलेल्या आहेत तो जर डाटा झाला तर आपल्या ज्येष्ठांची संध्याकाळ सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही.
1: बरं,
0: तर त्यांच्या मागण्या काय आहेत, भारत देश आपला कृषी प्रधान देश आहे, त्यावेळी काय होतं ज्येष्ठांचा सन्मान राखला जात होता आणि लोकांनाही त्याचं बरं वाटत होतं, कृषी प्रधान देश आपला होता. तर कालांतरानं काही औद्योगिकरण झालं, औद्योगिकरण झाल्यानंतर मुलं आपल्यावरती फार शहराकडे निघायला लागली, कारण नोकरी आणि पैशासाठी मुलांना शहराकडे जाणं गरजेचं होतं, त्यामुळे म्हणून ही शहराकडे निघाली. मग तिथं ज्येष्ठ नाही एकत्र एकटेच राहिले ना, म्हणजे कुटुंब व्यवस्था विस्कटली गेली औद्योगिकरण आल्यामुळं, त्यामुळे पळायला लागले मुलं, ही बाहेर पशी पळायला लागली. तसं ज्येष्ठ घरी थांबल्यामुळं त्यांच्याकडे लक्ष कुणाचंच जाईना,
1: एकटे पडायला
0: लागली, आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. मग हे आमच्या लक्षात असं आलं की ह्या त्या प्रस्तावाचं नावच आहे, जे आम्ही आता हे अभियान देशभर चाललंय राज्यभर चाललंय त्याच आता नाव असं आहे की अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान. ज्येष्ठांचा गेलेला जीवनातला गौरव मिळवून द्यायचं काम ही जीवन गौरव अभियान करतं, ही अभियान आहे, चळवळ आहे.
1: बर,
0: अशा पद्धतीचं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्याचा स्वीकार केला, सरांना सांगितलं की मी हा काम करणार आहे, मला हिचे तुमचे मुद्दे योग्य वाटलेत. तर मुद्दे काय आहेत, तर प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा.
1: अच्छा.
0: मग महत्वाचं आम्हाला सन्मान पाहिजे, आता ज्येष्ठांना 60 वर्षाचं काय पाहिजे, सन्मान पाहिजे त्यांच्याकडे. 60 वर्षानंतर जात धर्म पंथ पार्टी पक्ष काय नाही, अशासाठी ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षानंतर प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं.
1: अच्छा.
0: हा प्रस्ताव आहे, त्याच्या अंडर काय मागणी आहेत, बघा मोराला राष्ट्रीय पक्षी जाहीर केलाय, वाघाला राष्ट्रीय प्राणी जाहीर केलाय, नदीला राष्ट्रीय नदी जाहीर केली आहे, पण माणसासारखी एवढी माणसं आहेत त्यांना ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करायला काय अडचण आहे, ही सरकारने करावं अशी एक मोठी मागणी आमची आहे आणि गरजेची आहे.
1: बरं,
0: त्याच्या अंडर मागणी एक अशी आहे, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला जिची परिस्थिती नाही, ज्याचं महिन्याला 10,000 च्या उत्पन्न आहे

अशा माणसाला 10,000 रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावे. त्याचा रेट कुठला दाखवला त्याने, 2019 शासनानं एक दररोज उत्पन्न जाहीर केलं. त्यावेळी किती होतो, 240 लाख कोटी देशाचं उत्पन्न होतं. आणि त्यात तिने 2019 प्रत्येकाचं दररोज उत्पन्न किती जाहीर केलं, 1,26,000. म्हणजे 1,00,000 ज्यावेळी आपण 10,000 देतो त्यावेळी वर्षाचे 1,20,000 होतात. मग त्या म्हणण्याप्रमाणे ही आपण मागणी केलेली आहे. आता ते दर वाढून आता 300 लाख कोटीच्या पुढे गेले. म्हणजे आता दररोज उत्पन्न 1,70,000 आहे. मग शी जर त्यावेळी दिलं असतं तर आता आपल्या ह्यांना 15,000 द्यावं लागलं असतं. महागाई भत्त्याला जोडलेली आहे. बर, ज्येष्ठ नागरिक सन्मान धन म्हणून मागितले आम्ही, पेन्शन मागितलेलं नाही. सन्मानानं जे मिळतं ते धन, सन्मान धन. बर, 60 वर्ष आम्ही सरकारला दिल्यात. आज 60 वर्ष सरकारला दिल्यानंतर बरं, आम्ही इष्टीत बसलो असतो डिझेल टॅक्स घेतलेला आहे, रिक्षात बसलो असलो तर पेट्रोल टॅक्स घेतलेला आहे. साधं गरीब जरी असला तरी एखादा बिस्किट पुढे तरी घेतला त्यात आमचा जीएसटी गेलाय ना. कारण उपभोक्ता टॅक्स आहे 12%. आम्ही जे जी खरेदी 60 वर्षापर्यंत केलं, 60 वर्ष आम्ही टॅक्स देत आलोय. आता 60 वर्षानंतर आम्हाला काम निपतय का? मग आम्हाला काम निमत नाही. म्हणून तिने आम्हाला

0: त्या म्हणण्याप्रमाणे ही आपण मागणी केलेली आहे. आता ते दर वाढून आता 300 लाख कोटीच्या पुढे गेले, म्हणजे आता दरडोई उत्पन्न 1,70,000 आहे. मग शी जर त्यावेळी दिलं असतं तर आता आपल्याला 15,000 द्यावं लागलं असतं. महागाई भत्त्याला जोडलेली आहे.
1: बर,
0: ज्येष्ठ नागरिक सन्मान धन म्हणून मागितले आम्ही, पेन्शन मागितलेलं नाही. सन्मानानं जे मिळतं ते धन, सन्मान धन. बर, 60 वर्ष आम्ही सरकारला दिल्यात. आज 60 वर्ष सरकारला दिल्यानंतर बरं, आम्ही इष्टीत बसलो असतो डिझेल टॅक्स घेतलेला आहे, रिक्षात बसलो असलो तर पेट्रोल टॅक्स घेतलेला
1: आहे.
0: साधं गरीब जरी असला तरी एखादा बिस्किट पुढे तरी घेतला, त्यात आमचा जीएसटी गेलाय ना. कारण उपभोक्ता टॅक्स आहे 12%. आम्ही जे खरेदी 60 वर्षापर्यंत केलं, 60 वर्ष आम्ही टॅक्स देत आलोय. आता 60 वर्षानंतर आम्हाला काम निपतंय का? मग आम्हाला काम निपत नाही. म्हणून तिने आम्हाला काय करावं, 60 वर्षानंतर आम्हाला आर्थिक बळी देण्यासाठी 10,000 रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावं.
1: बरं,
0: ते दिल्यानंतर सरसार काय नुकसान होणार आहे का? बरं, ही देणार आहे कोणाला? शेतकरी, शेतमजूर, कारागीर, टपरीवाले, रिक्षावाले, डायव्हर्स, सर्वसामान्य जी पेन्शन पासून वंचित आहेत, कुठल्या जातीचे असू दे, धर्माचा असू दे, पंथाचा असू दे. 60 वर्षानंतर आम्हाला कशाला पाहिजे जात आणि धर्म आणि पंथ, पक्ष आणि पार्टी? कारण आम्हाला तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय, शेवट गोड व्हावा.
1: बरोबर.
0: मग शेवट जर आमचा गोड व्हायचा असेल, मृत्यू काय अटळ आहे, मृत्यू आम्ही थांबवू शकत नाही, पण मृत्यू सुंदर करू शकतो आम्ही.
1: बरोबर.
0: ते करण्यासाठी काय करायला लागेल, ही जे 10,000 प्रत्येकाला मिळतील. आता तुम्हाला मगाच सांगितलं, माझ्या गावात 1700 साडे 1700 ज्येष्ठ नागरिक आहेत. आम्ही म्हणतो 700 साडे 700 ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जे माझ्यासारखे पेन्शनर आहेत, की जे 1,00,000 रुपये टॅक्स भरतात, जमीनदार मोठे आहेत, सोडून द्या. पण जे 1,000 लोक आहेत, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कारागीर आहे, छोटे छोटे टपरीवाले आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, ह्यांना हे मिळणं गरजेचं आहे ना. तर 60 वर्षांत हे करणार काय? म्हणून ह्यांना जर 10,000 60 वर्षांतर दिलं तर हे पैसे जाणार आहेत सामान्य माणसाच्या हातात. आणि ज्यावेळेस पैसे सामान्य माणसाच्या हातात जातात, त्यावेळी 1,000 लोकांना दिलं तरी 1 कोटी रुपये होतात. आणि हे 1 कोटी रुपये जर त्या गावात महिन्याला यायला लागले तर ही एक सामान्य माणसं पोटाच्या खर्च पोटासाठी खर्च बाजारात करणार. म्हणजे फळभाजी घेतील, भाजीपाला घेतील, किराणा माल घेतील, मेडिकल घेतील, जे जे ह्यांना काय वाटणार आहे ते सगळे तिथे खरेदी करू शकतात आपापल्या गावात. कारण 10,000 प्रत्येक महिन्याला त्यांना येणार आहेत. त्यामुळे तो पैसा बाजारात फिरायला लागेल. ज्यावेळी बाजारात पैसा फिरतो त्याच्यामुळे चलनवळण वाढतं, आर्थिक उन्नत येते, खेडी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आज खेड्यात पैसा नाही, त्यामुळे पोरं शहरात का पळायला लागली? नोकऱ्यासाठी पैसा शहरात आहेत, नोकरी शहरात आहेत. त्यामुळे सगळा लोंढा ही शहराकडे जायला लागला. आणि ही झालं तर हा लोंढा शहराकडे जातात, गावातल्या गावात थांबतील आणि कुटुंब व्यवस्था बळकट होईल.
1: बरोबर.
0: दुसरं की आता बाबा किराणा माल आमच्या 4 आहेत दुकानात, म्हणा 440 होतील. भाजीपाल्या ठेकडे 10 आहेत, 10 चे 100 होतील. किराणा माल 10 आहेत, 10 चे 200 होतील. म्हणजे हे व्यवसाय वाढेल गावागावातनी. आणि व्यवसाय वाढला तर प्रत्येक पोराला जर 50-60 हजार महिन्याला तिथे मिळत असतील तर पोरं शहराकडे नोकरीसाठी बाहेर जाणारच नाहीत. त्यामुळे कुटुंब व्यवस्था बळकट होईल. हा एक डाटा. दुसरं, आता एक समस्या देशाची फार मोठी आहे, ती कुठली आहे की प्रत्येक जो शेतकरी आहे, शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, आत्महत्या करतो. मला सांगा, त्या शेतकऱ्याच्या घरात 10-20 हजार जर महिन्याला यायला लागले तर तो आत्महत्या करेल का? म्हणजे आत्महत्या कशा, शेतकऱ्याचा मोठा प्रश्न मिटेल? नक्षली भाग आहे, मरणारे आणि मारणारी दोन्ही माणसं आमचीच आहेत. जर त्या नक्षली भागात 10-20 हजार महिन्याला जायला लागले तर तो नक्षली बंदूक कशाला गेले? हो, मला म्हटलं देश सांभाळतोय, मी कशाला बंदूक घेऊ? बरं, हे प्रत्येक राज्यात मिळणार आहे आणि प्रत्येक राज्याच्या नागरिकाची भावना अशी होणार आहे, देशाविषयी प्रेम निर्माण होईल, देश मला सांभाळतो. अशा दृष्टीनं तो हे 10 हजार दिल्यानंतर काय होणार आहे सांगितलं. आता आम्ही पेन्शनर आहोत, आम्ही उत्पन्नावर, आम्हाला जर दिलं तर आम्ही बँकेत ठेवणार ना, तो पैसा बाजारात येणार नाही. ज्यावेळी पैसा बाजारात येत नाही तोपर्यंत, आणि जो पैसा बाजारात ज्यावेळी फिरतो त्यावेळी जीएसटी रुपानं सरकारला 12% मागे जाणार आहे. सरकार त्या नुकसान काहीच नाही यात. आणि पैसा हे फक्त माध्यम काय आहेत, ही मूळ आहे. ज्येष्ठ नागरिक, आई वडील हे मूळ आहेत. हे मुळाला जर पाणी खत पाणी व्यवस्थित घातलं तर ते जे येणारे झाडं पानं फुलं हे आमचे नातवं आहेत, मुलं आहेत, ह्यांचा संतोष संगोपन चांगलंच होणार नाही का? तसं मला सांगा, आता ह्याच्या अगोदर गरजा कुठल्या होत्या? अन्न, वस्त्र, निवारा. आता काय झाले? अन्न, वस्त्र, निवारा बरोबर आरोग्य महत्वाचं आहे. आम्हाला 1,00,000 रुपये आरोग्यासाठी जातात.
1: बरोबर.
0: आणि त्याबरोबर पाचवी एक महत्वाची हे आहे, शिक्षण. तू कोणाचं? आमच्या नातवाचं. त्यालाही 1,00,000 रुपये शिक्षण जातात नातवासाठी. मग त्या मुलांना आमच्या काय करायचं? माझ्या वडिलांचं आरोग्य बघायचं का? त्याचं भविष्य आहे, पोरं तिची, आमचे नातू, त्याचं बघायचं. मग पोरांची वडात होती. मग जर आई वडिलांना 10-20 हजार जर महिन्याला मिळत असतील, दवाखान्याचा काही खर्च नाही, जेवायला आम्हालाही लागत नाही कारण आम्हाला अन्न, बीपी, शुगर सगळे आजारच असतात, त्यामुळे खायलाही लागत नाही. पण राहणारा पैसा आमचा कुठं जाणार? राहणारा पैसा जातील आमच्या नातवाच्या शिक्षणाकडे. मग मुलांना आमच्यासाठी काय करावं लागणार आहे का? दवाखाना मोफत आहे, पैसे आम्हाला मिळतात,

0: मग राहिल्याला ते काय होईल, राहिल्याला पैसा मुला, आणि त्यामुळे मुलाला काहीच करावं लागणार नाही, मुलांना फक्त आम्हाला माया आणि प्रेमच द्यावं लागेल, मग मुलं एकत्र कुठ आणि त्यामुळं कुटुंब व्यवस्था बळकट होईल, हा एक त्यांना प्रश्न निर्माण होईल.
1: बरोबर.
0: तिसरी गोष्ट, आता काय, आता काय परिस्थिती झाली, वृद्धाश्रम झालेत तयार भरपूर आणि व्यावसायिक पण बरेच झालेत. वृद्धाश्रमात काही चांगले आहेत, काही जरा काही वेगळे निदर्शन आमच्या येतं. तर कुठल्या आईवाडाला असं वाटतं का की आमचं मरण वृद्धाश्रमात यावं? प्रत्येक आईवाडाला वाटत असतं की माझं मरण माझ्या मुलाच्या मांडीवर किंवा नातवाच्या मांडीवर यावं. हे करायचं असेल, हे जर झालं तर काय गरजच बसणार नाही ना कोणाला, म्हणून हे महत्वाचं आहे. म्हणजे अशा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तिसरी मागणी आमची, ॲट्रॅसिटी सारखा दर्जाचा कायदा जर लागू केला तर त्यांना कोण त्रास देणार नाही, त्यांचा सन्मान अबाधित राहील. म्हणजे 60 वर्षानंतर तिची ताकद कमी झालेली असते, त्यामुळे तो कोणाच बोलू शकत नाही, मग त्यांचा सन्मान अबाधित राहील का? त्यासाठी ॲट्रॅसिटी सारखा दर्जाचा कायदा, त्या दर्जाचा कायदा तसला लागू करा, ही आमची मागणी आहे. तीन मागण्या झाल्या, आरोग्य आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा आम्हाला पूर्णपणे मोफत द्या, की स्वतंत्र दवाखाने द्या. जसं इंग्लंडला ज्येष्ठासाठी स्वतंत्र दवाखाने आहेत, म्हणजे तिथं काय कोणाला डिलिव्हर होणार नाही, तिथं काही लहान मुलांचं ऑपरेशन होणार, फक्त ज्येष्ठांचेच ऑपरेशन होणार आहेत. कारण त्यांची संख्या जिथे आहे की कोटीत आहे, लाखात नाही कोटीत संख्या आहे, ह्या लोकांची सोय होऊन बसेल. उच्च दर्जाची आरोग्य सेवा जर मोफत मिळाली तर, म्हणजे मागणीच आहे आपल्या त्यात. तर पाचवी मागणी आहे की आम्हाला ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करा, केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट दर्जाचं.
1: बरं.
0: साधं आयुक्तालय सुद्धा कोणी मागितलेलं नाही, आयुक्तालय मागून तर काय प्रश्न भेटणार आहेत का? कारण आता आपल्या राज्याची संख्या जवळजवळ 1.25 कोटीची आसपास आहे ज्येष्ठांची. देशाची आपल्या ज्येष्ठ काढलं तर आता जवळजवळ 17-18 कोटीवरून 20 कोटीची आसपास गाठत आली ती, इतकी संख्या आहे. मग मला सांगा, आता रेल्वे मंत्रालय आहे, 14 कोटी लोक आहेत त्यात, 14 कोटी लोक कामगार आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्री आहे, मंत्रालय आहे, बजेट आहे, 15 लाखाचं संरक्षण खातं आहे, त्याला मंत्री आहे, मंत्रालय आहे, बजेट आहे. आपल्या शिक्षकांचं सुद्धा ती लोक लाखातच आहेत, मंत्रालय आहे, बजेट आहे, आमदार आहे त्यांचा, मंत्री आहे, ही लोक लाखातच आहेत. पण ही कोटीत आहेत, 18 कोटी 20 कोटीपर्यंत ही जनता गेल्या, आणि ह्या 20 कोटी लोकांचा प्रश्न मिटवायचा असेल त्याला ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन होणं गरजेचं आहे, तरच हा प्रश्न मिटणार आहे. आता सध्या काय आहे, समाज कल्याण आणि बाल कल्याण एवढं पिल्लू कुठंतरी दाखवलंय, आणि त्यामुळे हा प्रश्न मिटणं अगदी जटिल झालंय. हो, एवढ्या लोकांचा प्रश्न मिटायचा असेल तर त्यासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करण्यात आलं. ह्या 5 मागण्या घेऊन आम्ही सरकारबरोबर लढतोय.
1: बरं.
0: आणि हा लढा असा आहे, ही जर झालं मान्य झालं तर ज्येष्ठाची राहिलेली संध्याकाळ सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आम्ही उदाहरण देताना देत असतो कार्यक्रमात, जसं दुपती गाय असती, ज्या चारा आपण कुठपर्यंत देतो, जोपर्यंत ती दूध देते तोपर्यंत, ज्यावेळी दूध द्याच कमी येती त्या टाइमला हळूहळू चारा बंद केला जातो, कमी केला जातो. पण ज्येष्ठांचं पण तसंच आहे, ह्यांना जोपर्यंत काम करतात चालत्या 60 वर्ष ठीक आहे, पण ज्यावेळी काम करायचं बंद होईल त्यावेळेस गायीसारखा ह्यांचा चाराही बंद होत जातो ना, ह्या माणसांनी जगायचं कसं, हा प्रश्न आहे. म्हणून ह्यांच्या नगरात 10,000 रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले मिळालेच पाहिजे, हा आमचा पहिलं प्राधान्य त्याच्यासाठी आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिक जगू शकत नाही, कारण तो कुणावर अवलंबून राहणार नाही, तो सन्मानाने जगला आहे. त्यावर आम्हाला आता फक्त सन्मानाची संध्याकाळ पाहिजे, आम्हाला आता दुसरं काही नको, सन्मानाची संध्याकाळची आमची गरज आहे, एवढीच मागणी आमची जास्तीत जास्त आहे. आणि त्या तो धरून आम्ही संपूर्ण आज कोल्हापूरला आंदोलन केलं, पंढरपूरला आंदोलन केलं, आता गणपतीपुळेला आंदोलन आहे, संपूर्ण पुणा, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, आता गोवा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इथेही आमचं आता आंदोलन चालू झाले.
1: अच्छा.
0: त्या माध्यमातून आता आमच्या गणपतीपुळेला मोठं एक आंदोलन आहे की ज्येष्ठ नागरिक सन्मान वारे, जे आम्हाला सन्मानानं मला मागतोय आम्ही.
1: सर, तुमच्या एकंदरीत बोलण्यावरून मला जाणवत आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी जी तुमची तळमळ आहे ती मला तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवते आहे.
2: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आताच आपण पठ्ठे बापूराव, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष, तसंच अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान या देशव्यापी संघटनेचे समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील यांची रेवादेवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग पहिला, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 6:55 आणि 36 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.

0: नमस्कार, मी मुकुंद पटवर्धन। ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांच्या कानामनात पोहोचलेलं विश्वासार्ह माध्यम म्हणजे आकाशवाणी। खरं तर आकाशवाणीवरून प्रसारित होणारे विविध कार्यक्रम ऐकणं एवढाच माझा संबंध होता, परंतु वामन काळे यांनी आकाशवाणीसाठी माझी सर्वप्रथम मुलाखत घेतली त्यावेळी सांगलीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा गेलो। त्यानंतर ड्रामा ऑडिशनसाठी जाण्याचा योग आला। त्यावेळी प्रभाकर वेलणकर, चित्रा हंसनाळकर मॅडम अशा आकाशवाणीवरती अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या अनुभवी व्यक्तींशी संपर्क आला। माईकवर कसं बोलायचं याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं। ऑडिशन पास झाल्यानंतर सांगली आकाशवाणीवर नभोनाट्य सादरीकरणासाठी वारंवार येण्याची संधीही मिळाली। दत्ता सरदेशमुख, संजय पाटील, प्रकाश गडदे, सुनील कुलकर्णी, सुभाष तपासे, शशी पटवर्धन अशा जाणकारांबरोबर खूप नभोनाट्यात सहभागी होता आलं। कित्येक वेळा रसिकांच्याकडून कालचं तुमचं नभोनाट्य ऐकलं, खूप छान वाटलं अशा प्रतिक्रिया ऐकल्यावर बुचकळ्यात पडायला व्हायचं, कारण त्यांनी ऐकलेलं नभोनाट्य कधी रेकॉर्डिंग झालंय ते लक्षात यायचं नाही, पण रसिकांच्या प्रतिक्रिया सुखावह वाटायच्या। युववाणीसाठी विविध कलाकारांच्या मुलाखती किंवा बालसभेच्या कार्यक्रमासाठी होणारं सादरीकरण किंवा दिवाळीवेळी संगीत नाटकाचं रेकॉर्डिंग करताना कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून मिळणारं सहकार्य आनंददायी होतं। सध्याच्या काळात करमणुकीची साधनं वाढली असूनसुद्धा एखाद्या बातमीची विश्वासार्हता ही आकाशवाणी इतकी दुसरी कुठलीही नाही। म्हणूनच आजही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरामध्ये रेडिओ लावला नाही असं कधीच होत नाही। या सगळ्या धकाधकीच्या कालखंडात आकाशवाणी अव्याहतपणानं काम करून स्वतःची वेगळी ओळख ठेवून आहे, आणि अशा माध्यमाशी आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडले गेलेलो आहोत याचा मनस्वी आनंद आहे। आकाशवाणीच्या आजवर झालेल्या 90 वर्षाच्या प्रवासासाठी आणि यापुढील वाटचालीसाठी आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।
1: निरंतर स्वर लहरी।
2: आज या कार्यक्रमात मुकुंद पटवर्धन यांचं मनोगत आपण ऐकलं। हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 7 वाजतात। मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000

0: रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या चारही विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयांप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

0: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार बापूसाहेब पठारे बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक विकास बिवल दिनेश बिवल यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीजपुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर निफाड सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10:25 झाली आहेत.
2: कृषी और किसान, पशु और धान, नई तकनीक का ज्ञान, कृषि समस्याओं का समाधान,
3: ये है दिल्ली किसान, बदलते भारत की शान.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचा रोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 5 जून रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
3: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
2: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
3: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका
3: प्रत्येक बुधवारी
2: सकाळी 9:10
3: आणि याचं पुनःप्रसारण
2: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास
2: वर्तमान
3: आणि भविष्यातही.
4: श्रोते हो, उद्या क्रीडांगण या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मैदानी खेळाचे प्रशिक्षक SL पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.

संध्याकाळचे 7:15 होत आहेत. वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गाने प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षांमध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल फाई इकॉनॉमी या असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल फाई इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयात ही फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी येते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व किती होतं? तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला GDP ग्रोथ रेट हा 6.5% यावेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये, गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झालेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला? गोल्ड रिझर्व हे 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने हो, रोखीने होत असे. तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात. जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. GST, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे याच्यासाठी पण, कारण आपल्या निर्यात कधी वाढेल, आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे आहे फरक आहे तो कमी कसा करता येईल, तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरण सरकारने आखली आहेत, त्याच्यामध्ये पीएलआय स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय, तर सुट्या माल

0: आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिटवर होत होता तो आता होईन असा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रीतू, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय. म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण तर इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी इज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणीचं निराकरण, म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या सुचवल्या जात आहेत. हा जो काही सरकारी धोरण आहे, आज भारत सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची. म्हणजे त्यांना आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारण विरहित कर्ज मिळणं कठीण असायचं. म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने सीजीटीएमएससी द्वारा तारण विरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत. म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. त्याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो जो कणाच मोडला होता कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं. सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं कर्ज घेतलं होतं त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज येत होतं म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळ त्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोतेहो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास दळणवळण सुधारण्यामुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नेआण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला. म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1500

0: किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग असा, म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात, जे भारतात आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल, झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते हो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर एम आणि एम पाळले जाणार आहेत. मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:29 आणि 23 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 2 जून 2026. आजच्या आपल्या कार्यक्रमात तुमच्या आवडीचा कार्यक्रम

कार्यक्रम आवड बळी राजाची आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण यांनी. आणि त्यांना ऐकायचं आहे हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीत. आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत सुधीर मोघे यांचं आहे. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

कार्यक्रमात यानंतरचं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, सुमन विलास शेळके, लता राजाराम चव्हाण, अनिता राहुल भांबिष्ठे आणि सारिका संभाजी सुतार या तमनाकवाड्याच्या श्रोत्यांनी. आणि यांना ऐकायचं आहे दीड शहाणे या चित्रपटातलं अनंत जाधव यांचं गीत. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलंय.

आपण ऐकत आहात आवड बळीराजाची हा कार्यक्रम माझं घर माझं शेत यागमध्ये. श्रोते, हो आठवण करून देते की उद्या संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सेंद्रिय शेतीत गोपालनाचं महत्व नितीश ओझा यांची मुलाखत आपण ऐकणार आहात उद्याच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जैत्र जैत या चित्रपटातलं आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत. नाधो महानोर यांचं हे गीत हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलंय आणि या गीतासाठी आपली आवड आपल्याला कळवली आहे वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूरचे माई इंदूरकर, शौर्या, श्रेयस, करिश्मा, सोनू, पियू, आशा, उषा चव्हाण, अंकिता, अनिकेत, तेजस्विनी चव्हाण, विजय चव्हाण इंदूरकर यांनी. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

0: आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं मा दा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. डाळिंबी या चित्रपटासाठी बाळ पलसुळे यांचं संगीत होतं आणि या गीताची आवड आपल्याला कळवली होती. सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार या बनाचीवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथल्या श्रोत्यांनी.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, आदित्य फुगे, बाबासो दुकानदार फुगे आणि राजू मिठारी यांच्या आवडीचं गीत आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातलं.

आम्ही दोघं राजाराणी या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले, मिलिंद इंगळे आणि सहकलाकारांनी गायलं होतं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला राम लक्ष्मण यांचं संगीत होतं. आणि याबरोबरच आजचा आवड बळीराजाची हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला निरोप द्या. नमस्कार.

0: माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कृषी और किसान, पशु और धान, नई तकनीक का ज्ञान, कृषि समस्याओं का समाधान,
2: ये है डीडी किसान, बदलते भारत की शान.
0: रात्रीचे 8 वाजतात. एक गाणे ताजे तवाने.

लता मंगेशकर यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना पण ऐकली. संसार या चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आता सहक्षेपित करत आहोत.

ആകാശവാണി മുംബൈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5,00,000 महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं.

0: तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केले नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती, मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयांप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे, तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्री केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनो ची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळे या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत

0: भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जून पर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणक, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन, विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व, पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी भक्तिगीतं.

विक्रम आणि सहकलाकारांनी गायलेलं हिंदी भक्तिगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सूर्यकुमार दास यांच्या आवाजात शार्दूल राठोड यांची भक्तिरचना, संगीत दिलीप सेन यांचं आहे.

मुनीष सोनी आणि सहकलाकारांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं आणि याबरोबरच हिंदी भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

8:45 होत आहेत. सुरुवातीला समाचार संध्या 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंथन हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मध्यमलहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या आवडत्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड या कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमातलं पहिलं गीत आपण ऐकणार आहोत मंगळसूत्र या चित्रपटातलं. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत शांता शेळके यांचं आहे. या गीतासाठी आपल्याला आवड कळवली आहे संजय पाटील, भावेश पाटील, प्रथमेश पाटील, उषा पाटील या मलकापूरच्या श्रोत्यांनी, तसंच निवृत्ती क्षीरसागर यांनी. ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

शीत अवचित भेटू न जा मिठीत अलगद मिटू न जा अशीच अवचित भेटून जा मिठीत अलगद मिटू

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचा रोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 5 जून रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: आपली आवड या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत कात्रज पुणेचे श्रोते महेश हजारे, मितांशू हजारे आणि आदित्य हजारे, तसंच इचलकरंजीचे वसंत हजारे, प्रमोद हजारे आणि हजारे परिवारच्या आवडीचं हे गीत. हे गीत आहे झेप या चित्रपटातलं. सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गीत, गदी माडगुळकर यांचं संगीत, सुधीर फडके यांचं.

0: पहाटेची मनवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यातही।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मानिनी या चित्रपटातलं गीत। बहिणाबाई चौधरी यांची ही रचना वसंत पवार यांनी संगीतबद्ध केली आहे आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवली आहे फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांनी, तसंच प्रकाश जैन यांनी दयानंद नगर नांदेडहून या गीतासाठी आपल्याला आवड कळवली आहे। त्याचबरोबरीनं लातूरच्या तिरुपती नगर इथून संगीता जैन आणि सूरज जैन यांनी या गीतासाठी आवड कळवली आहे। ऐकूया या सर्वांच्या आवडीचं मानिनी या चित्रपटातलं हे गीत।

चित्रपटासाठी संगीत सुधीर फडके यांचं होतं आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवली होती कोल्हापूरहून अन्वित निहिरा ओंकार आणि अनुरा यांनी तसंच त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ या श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे या हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरच्या श्रोत्यांनी मुक्काम पोस्ट कंदलगाव इथून कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे याही श्रोत्यांना हे गाणं ऐकायचं होतं.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

कार्यक्रमात यानंतर सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार हे बनाचीवाडी इथले श्रोते, तसंच रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथले अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत सैराट या चित्रपटातलं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं सैराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं अंतिम गीत ऐकण्यासाठी आपल्याला आवड कळवली आहे संघमित्रा श्रोता संघ पोखाळी इथून. जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता, धम्म मित्रा आणि समस्त सिंगणकर परिवार यांनी, तसंच राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे यांनी मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून. या श्रोत्यांना ऐकायचं आहे सत्यम शिवम सुंदरा या चित्रपटातलं गीत.

उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुशीला या चित्रपटासाठी राम कदम यांचं संगीत होतं. आणि याबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 10:30 आणि 23 सेकंद झाली आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेला राग बिहाग आपण ऐकणार आहोत. विलंबित एकतालात निबद्ध ख्यालाचे बोल आहेत डरिये बा. द्रुत एकतालात निबद्ध ख्यालाचे बोल अलविली नार. त्यांना साथसंगत अशी तबला साथ गणपत कवठेकर यांची तर संवादिनीची साथ केली आहे वसंतराव गुरव यांनी. ऐकूया नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेला राग बिहाग.